हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेत सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 13 ऑगस्ट, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे. तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्यानंच याला अशा स्थितीत ठेवलंय, त्याच्या विरुद्ध कसं जावं. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे जरुरीचं आहे. जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला तो पोचतो, त्याप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचतं. परमात्म्यानं पाठवलेली दुखणी, संकटं,

0: यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदानं कराल. सद्गुरूने आपल्याला हे काम सांगितलंय याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेनं येणारी दुखणी संकट यांचाही तुम्ही का नाही आनंद मानू? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठं? परमात्म्यानंच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? आणि दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढं तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणानं आपल्याला भासते इतकंच. दुखणं आणि त्याचं दुःख ही दोन निराळी असल्यामुळं दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचं आहे त्यानं नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. अनुसंधान कशाला म्हणावं? उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं इत्यादी सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, याचंच नाव अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणंच आहे. भगवंताचे होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्यामुळं भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतामध्ये आनंदच दिसतो. देहाची सुखदुःख प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नानं आणि प्रेमानं करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड.
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 225, दशक 17, समास 10, टोणप सिद्ध लक्षण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पाण्यामध्ये हटकेश्वर आहे, त्याचा महिमा अत्यंत थोर आहे, त्या पाताळलिंगाला नमस्कार. परंतु तिथे जाता येत नाही, शरीराने जाऊन दर्शन घडत नाही, तर विचारपूर्वक कल्पना करून दर्शन घ्यावं. सात समुद्रांचे वेढे, त्याच्या पलीकडे उदंड भूमी आहे. शेवटी भूमंडळाच्या कडे तुटले, सात समुद्र ओलांडून तिथे कसं जाणार. म्हणून सर्वजणांनी विवेकी साधू असावं. जे आपल्याला ठाऊक नाही ते जाणकार व्यक्तीला विचारावं. शरीराला मनाच्या गतीने फिरवणं अशक्य आहे. जे चर्मदृष्टीला माहिती नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावं. समाधानाने ब्रह्मांडाचा विचार करावा. मध्ये भूमीचा तुकडा म्हणून आकाश आणि पाताळ आहे. हा गोळा नसतात, चौकड्या अंतळा असतात, त्याला परब्रह्म म्हणावं. ते उपाधीपासून वेगळे आहे. तिथे दृश्य मायेच्या नावाने शून्य आकार आहे. दृष्टीला देखणं दिसतं ते दृश्य, मनाला दिसतं तो भास, मनाच्या पलीकडे आहे तो निराभास, हे विवेकाने जाणावं. सर्व दृश्य भास नष्ट होतात, तिथे विचार जन्म घेतो. अशी सूक्ष्मदृष्टी असलेले ज्ञानी भूमंडळावर थोडेच असतात. वाच्यांश वाचेने बोलावा, लक्षांश न बोलता जाणावा. अमुक गुण असतो हे कळल्यानेच तो गुण जिथे नाही अशा गुणात तिथं आकलन होणंही शक्य असतं. नानागुणांना नाश आहे, निर्गुण मात्र अविनाशी आहे. स्थूल दृष्टीने पाहण्यापेक्षा विवेकाने सूक्ष्म पाहणे जाणणे हे श्रेष्ठ आहे. पाहून जाणता येत नाही ते ऐकून जाणावं. श्रवण मनन केल्यावर सगळं काही ठाऊक होतं. अष्टधा प्रकृतीचे विविध प्रकार उदंड आहेत, ते पाहिल्यास कळत नाहीत. ऐरणीवर सगळे धातू सारखेच समजून पिटले जातात, तसे ते सगळे पदार्थ सारखे मानता येत नाहीत. जर सगळं सारखंच झालं असतं तर ते परीक्षेचं कारणच उरलं नसतं. चव नसलेल्याने अन्न कालवावं तसंही झालं असतं. टोणपा म्हणजे मूर्ख, तो म्हणजे गुणग्राहक नाही. मूर्खाला विवेक समजत नाही, विवेकाने उच्च निच्च त्याला कळत नाही, तिथे अभ्यासच नसतो. नाना अभ्यासापासून प्राण्याला सुटका नाही. वेळ लागून ओंगळ झालं त्याला सगळं सारखंच वाटतं, त्याला भाष्कळ जाणावं. विवेकी नाही ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात. बघल्या लोकांना काय म्हणायचं, ईश्वराने नाना भेद केले, भेदामुळे सगळी सृष्टी चालते. परीक्षा करणारेच अंधडे मिळाले तर तिथे परीक्षा कशी होईल. जिथे परीक्षा नाही तर टोणपा मूर्ख समुदाय, गुणच नाही तर गौरव कसा येईल. खरं आणि खोटं एकच झालं तर विवेकाने काय केलं. म्हणून तर साधूजनांनी असार सांडून सार घेतलं. उत्तम वस्तूंची परीक्षा नतद्रष्ट माणसाला कशी होईल. दीक्षाहीनाच्या पाशी दीक्षा कशी येईल. आपल्या घाणेरड्यापणामुळे पावित्र्य माहिती नाही, त्याला वेद शास्त्र पुराण काय करतील. आधी आपलं वर्तन सुधारावं, मग विचार पाहावा. आचार आणि विचारामुळे पैलपार जाता येईल. जे नेमक्या व्यक्तीला कळतं ते भाषकळ व्यक्तीला केव्हा कळणार. डोळस लोक सुद्धा फसतात तर आंधळे काय कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक एकच मानलं, त्याने विवेक आणि अविवेक कशाला मानायचं. अमृत आणि विष एक म्हणतात, पण विष घेतल्यावर प्राण जातात. कुकर्मामुळे फजिती होते, सत्कर्मामुळे कीर्ती वाढते. इहलोक आणि परलोक दोन्हीकडे जिथे सांगोपांग विवेक नाही तिथे सगळं निरर्थक आहे. म्हणून संत संघाला जावं, सत्शास्त्र श्रवण करावं, नाना प्रयत्न करून उत्तम गुण अभ्यासावे, असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास दशम समाप्त.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो 78वा नारद भक्ति सूत्र अहिंसा सत्य शौच दया दिग्यादि चारित्राणि परिपालनीयानि या संदर्भ अधिक विवरण आहे। सुजन हो राजा रंतीदेवांचं उदाहरण या विषयामध्ये फार महत्वाचं आहे। रंतीदेवानं आपलं सगळं राज्यही दीन दुःखी जीवांकरता खर्ची घातलं, स्वतः अरण्यात राहण्याची पाळी त्याच्यावरती आली, महिनोन महिने अन्नाविना काढावे लागले, कदाचित एखाद्या वेळी काही अन्न मिळालं तर कुणीतरी याचकानं यावं आणि ते मागावं आणि रंतीदेवानं ते देऊन टाकावं। केवळ पाण्यावर किती दिवस काढावे, एकदा तर कितीतरी दिवस त्याला पाणीही मिळालं नाही, अन्न पाण्याविना प्राण शरीरात न जाण्याची वेळ आली। अशा स्थितीमध्ये कुठून तरी थोडं पाणी मिळालं ते रंतीदेव घेणार, इतक्यात एक अतित्रिशार्थ समोर येऊन पाणी म्हणून त्याच्या पुढे पडला। रंतीदेवाचे प्राणही व्याकुळ झाले होते, पण अशा ही स्थितीत ते पाणी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्या याचकाला भगवानच या रूपानं आला आहे या भावनेनं रंतीदेवांनी देऊन टाकलं। तात्काळ भगवान तिथे प्रकट झाले आणि प्रसन्न होऊन म्हणाले, रंतीदेवा तुझ्या या प्रेमानं मी संतुष्ट झालो आहे, तुला काय मागायचं आहे ते माग, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन। तेव्हा रंतीदेवानं काय मागितलं, रंतीदेव म्हणाला, न कामये हम गतिमीश्वरात पराम अडरधि युगदाम अपुनर्भवम वा आर्धि प्रपद्ये किल लोक भाजाम अंतस्थितो येन भवन्त्य दुःखाः। श्रीमद भागवत 9वा स्कंध 21वा अध्याय त्यातला हा 12वा श्लोक आहे। याचा अर्थ असा, मी भगवंतापासून अष्टसिद्धींनी युक्त परमगतीची अपेक्षा करत नाही, अहो जास्त काय, मी मोक्षाची ही कामना करीत नाही, मी तीच इच्छा करतो की सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित होऊन जावं आणि त्यांचं सगळं दुःख मी सहन करावं, ज्यामुळे कोणत्याही प्राण्याला दुःख होणार नाही, हे ते सूत्रात सांगितलेलं चारित्र्य होय। या साधनाचं आचरण करता करता तो स्वभाव बनून जातो।

सज्जन हो, चारित्र्यामध्ये दुसरं स्थान सत्य हे आहे. सत्य या गुणाचा संबंध वाणीशी आहे. सत्य म्हणजे जसं पाहिलं ऐकलं व अनुभवलं तसंच कुणी विचारलं असतं त्याला सांगणं, ते लेखनपूर्वक असो अथवा संकेतानं असो. मात्र ते बोलत असता ऐकणाऱ्याला जर दुःख होण्याचा संभव असेल तर आपल्या हातून वाचिक हिंसा घडून अहिंसा व्रताला बाध येईल. कित्येक वेळा आपलं सत्य भाषण अशा अनेक प्रसंगी दुसऱ्याला हिंसा करण्याला प्रेरक होण्याचाही संभव आहे. अशा सर्व प्रसंगी महाभारतामध्ये वा स्मृती ग्रंथांमध्ये भाषणाविषयी जी मर्यादा सांगितली तिला अनुसरून बोलावं हे योग्य आहे. महाभारतामध्ये म्हटलं आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम प्रियंजनानृतम ब्रूयात एष धर्म सनातन. सत्य आणि प्रिय असेल ते बोलावं, प्रिय पण खोटं असेल ते बोलू नये. हा सनातन धर्म आहे. सत्य या 16व्या अध्यायातील दैवी प्रकृतीच्या लक्षणांवर व्याख्यान करताना श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांतपूर्वक बरीच चर्चा केलेली आहे. ती खूप उद्बोधक आहे. माऊली म्हणतात, कमळ कलिकाची स्वभावतः तीक्ष्ण असून मऊ असते, कारण ती पाण्याचं भेदन करते म्हणून तिला तीक्ष्ण म्हणायचं, आणि स्पर्शाला मृदू असते म्हणून मऊ म्हणायचं. अथवा चंद्राचं तेजच खरं, ते ताप देत नाही, शीतल असतं, दाखवल्याबरोबर रोग नाहीसा करू शकेल आणि जिभेला जे कडू लागणार नाही असं औषधच नाही, मग त्याची उपमा तरी कशी देता येणार. तरी जसं पाणी बुबुळाला घासलं तरी ते मऊपणामुळं डोळ्याला खुपत नाही, पण त्याच पाण्याचा विचार केला तर डोंगराचा कडा फोडण्याचं सामर्थ्य त्या पाण्यामध्ये असतं. त्याप्रमाणे हे अर्जुना, जे सत्य भाषण संशय नाहीसा करण्याच्या कामी तरवारीसारखं तीक्ष्ण असतं आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणाला पायाखाली तुडवतं, जे सत्य भाषण सहज ऐकत असता कानालाच मुख उत्पन्न होतात आणि जे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जात, फार काय सांगावं. जे भाषण प्रियपणानं कुणालाही फसवू जाणत नाही आणि जरी खरं असलं तरी ते कुणाला खुपत नाही. बाह्य दृष्टीनं पाहिलं तर पारध्याचं गायन कानाला खरोखर गोड लागतं, पण ते अति घातकर असल्याचं दिसून येतं. किंवा अग्नी आपलं जाळण्याचं काम उघडपणानं करतो, पण असल्या प्रकारच्या गोड आणि उघड सत्याला आग लागो. जे भाषण कानानं ऐकलं असतं गोड लागतं, पण अर्थानं काळजाला झोंबतं, असं भाषण ते भाषणच नाही तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी हडळच आहे. परंतु मुलाचं अकल्याण होऊ नये म्हणून मुलावर लटकेपणानं रागावणारी आणि लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचं स्वरूप जसं असतं, त्याप्रमाणे जे ऐकल्यानं सुख देण्यामध्ये कुशल आणि जे परिणामी सत्य असतं आणि ज्या बोलण्यानं ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध द्वेषादी विकार येत नाहीत त्या बोलण्याला इथं सत्य असं म्हटलं आहे. असं ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातील 115 ते 124 या ओव्यांमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे.

सुजन हो या सत्याला ऋत अशी संज्ञा आहे. भगवान श्री कृष्ण उद्धवाला सांगतात ऋत म्हणजे ते ऐसे येत सत्य वाचा ते श्रोत्यांचे हित तेही दुःख संबंध रहित ऋत निश्चित या नाव. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. साधकानं कसं बोलावं याबद्दल भगवान श्री कृष्ण उद्धवाला सांगतात सत्य आणि अतिमधुर ऐकता आल्हादकार सर्वाशी हितत्वे साचार बोले सनागर हरी कथा. असंही एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. असत्य हे यह परलोकाकरता किती घातक आहे आणि सत्याचं मूल्य किती श्रेष्ठ आहे हे स्वतः भगवान श्री कृष्ण सांगतात.

सुजन हो, राजा जनकान नवयोगेश्वरांना भागवत धर्म विचारले असता त्या भागवत धर्मात ज्या ज्या साधनांचा अंतर्भाव होतो त्यामध्ये सत्याचं महात्म्य फार श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलं.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर हृदयो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष। 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता। 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे। 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर। 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे। 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती। 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी। रसिक हो, दर गुरुवारी 11:00 ते 5:00 या वेळेत आपण आपकी फरमाइश या कार्यक्रमासाठी आपल्या आवडीचं गाणं देण्याकरता आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करू शकता। 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी। 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम विनोबा म्हणे, सादर करती श्रद्धा कराळे। 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी। 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस। 3:30 आम्ही प्रसारित करत आहोत सावित्री अभ्याकसच्या ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती मुग्धा जोशी। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 13 ऑगस्ट, आज श्रावण शुक्ल प्रतिपदा म्हणजेच श्रावण महिन्याला आजपासून प्रारंभ होत आहे. आजच्या दिवशी 1943 रोजी सिर्डी देशमुखांची रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती. 1961 रोजी पूर्व जर्मनीने पश्चिम जर्मनीकडील सीमा बंद करून बर्लिन भिंतीचे बांधकाम सुरू केले होते. आजच्याच दिवशी 1888 रोजी दूरचित्रवाणीचे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म झाला होता. 1890 साली प्रसिद्ध बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा देखील जन्म झाला होता. 1898 रोजी अष्टपैलू साहित्यिक, पत्रकार आणि राजकारणी प्रल्हाद केशव अत्रे यांचा देखील जन्म झाला होता. 1936 रोजी प्रख्यात चित्रपट अभिनेत्री वैजंतीमाला बाली यांचा देखील जन्म झाला होता. तर 1795 रोजी अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
5: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
4: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: ऋषी पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यानसाधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421559346.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आता आपल्या हरभऱ्याच्या पेरण्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या. बऱ्याच शेतकऱ्यांच्या संपत आल्या किंवा काही शेतकरी आता उशिरा सुद्धा पेरणी करतील. तर या हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये एक नवीन समस्या काही दिवसामध्ये आपल्याकडे काही भागामध्ये दिसून येऊन राहिलेली आहे, आणि ती समस्या म्हणजे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे. आता हे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे जे आहेत ते नेमकं काय करतात याविषयी आपण आज जाणून घेऊया. हे जे गोनोसेफॅलम नावाचे भुंगेरे आहेत हे हरभऱ्यामध्ये किंवा तुरीमध्ये, आता विशेषतः आपण हरभऱ्याबद्दल जे बोलून राहिलेलो आहो, हरभऱ्याच्या पेरण्या होऊन राहिलेल्या आहेत, तर या हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या किडीचा जो फसवे तार कृमी किंवा फॉल्स वायर वर्म असा सुद्धा आपण शास्त्रीय भाषेमध्ये उल्लेख करत असतो. शेतकरी भाषेमध्ये या किडीला काळी म्हैस असं सुद्धा म्हणतात. प्रौढ अवस्थेतील जो भुंगेरा असतो तो साधारणतः 10 मिलीमीटर लांब असतो आणि 5 मिलीमीटर रुंद असतो. हा जो भुंगेरा आहे हा काळपट भुरकट किंवा मातीच्या रंगाचा असतो, आणि गोनोसेफॅलम या किडीची जी मादी आहे ती जमिनीत अंडी घालते आणि तिची अळीअवस्था सुद्धा जमिनीत असते. प्रौढ भुंगेरे जे आहेत जमिनीमध्ये राहून बियाण्याचा अंकुर खातात, त्यामुळे हरभऱ्याची रोपे शेतात पडलेली बऱ्याच वेळा आढळून येतात. प्रौढ जमिनीच्या वर थरात फटीत राहतात व हे भुंगे दिवसा सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत, परंतु अगदी सकाळच्या वेळी शेतात फिरून जर आपण निरीक्षण केलं तर काही भुंगेरे आपल्याला आढळून येतात. गोनोसेफॅलम प्रजातीचा जो भुंगेरा आहे ही तुरळक आढळून येणारी कीड आहे, पण कधी कधी आर्थिक नुकसानीची पातळी ही मोठ्या प्रमाणात गाठू शकते. हे जे गोनोसेफॅलमचे प्रौढ भुंगेरे आहेत किंवा शेतकरी भाषेत ज्याला काळी म्हैस म्हणतो आपण, हे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. विशेषतः गोनोसेफॅलम या किडीचा प्रादुर्भाव काळी कचरा असलेल्या जे शेत आहे त्याच्यामध्ये जास्त दिसतो. पीक कापणी व मळणीनंतर शेतात कुटाराचं ढीग लावून ठेवलं तर अशा भागामध्ये गोनोसेफॅलम या किडीचं प्रजनन होतं आणि ही कीड हरभऱ्याकडे आपला मोर्चा नंतर वळवते. ज्या भागात मूग उडदानंतर हरभरा पिकाची लागवड करण्यात येते त्या ठिकाणी पीक कमी कालावधीत असल्यामुळे शेत तयार करून ठेवण्यात जास्त कालावधी मिळतो, त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव अशा शेतामध्ये कमी दिसतो. परंतु सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर अगोदर सोंगणी झाली असेल आणि मजुराची टंचाई असेल तर शेंगा तडकून दाणे पडणं ही बाब रबी पिकाकरता दिलेल्या पाण्याच्या पाळीमुळे म्हणा किंवा इतर बाबीमुळे म्हणा, जमिनीत ओलावामुळे म्हणा, गोनोसेफॅलमची वाढ अशा वातावरणात चांगली मिळते. म्हणून आपण याच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः हल्लीने पेरलेल्या हरभऱ्यावर जे गोनोसेफॅलमचा प्रादुर्भाव जो आहे तो तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळतो. आता याच्या संदर्भात व्यवस्थापन योजनेच्या संदर्भात जर विचार केला तर या किडीच्या व्यवस्थापनासाठी दाणेदार फोरेट जे आहे 10 किलो प्रति हेक्टर जमिनीत आपण मिसळलं पाहिजे. जमिनीत ओलावा असेल तर याचा वापर फायदेशीर आढळून येतो, कारण की अति जास्त ओलीमध्ये हा भुंगेरा आपल्याला कमी नुकसानकारक आढळलेला आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मिथिल पॅरेथिऑन नावाची जी भुकटी आहे 2% भुकटी किंवा एंडोसल्फॉन 4% भुकटी किंवा क्विनॉल्फॉस 10% भुकटी एकटरी 20 किलो या प्रमाणात जर झुरळणी केली तर अतिशय चांगली बाब आपल्याला याच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय व्यवस्थापन मिळतं. नुकत्याच उगवण झालेल्या हरभऱ्यावर जर या गोनोसेफॅलम भुंगेऱ्याचा जर आपल्याला प्रादुर्भाव आढळला तर आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव असेल तरच क्लोरोपायरीफॉस 20 cc हे जे कीटकनाशक आहे 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर फवारणी केली तर या भुंगेऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन आपल्याला मिळू शकतो. याचबरोबर व्यवस्थित कुजलेल्या शेणखताचं प्रमाण आपण जर वापरलं तर मग आपल्याला याच्यामध्ये भुंगेरे आढळत नाहीत. पण जर आपण मोठ्या प्रमाणात काळी कचरा जर शेतामध्ये पडू दिला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. म्हणून ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम।
1: शेतकरी बंधूंना, आज आपण खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने कसे नियंत्रण करावे याविषयीची माहिती जाणून घेऊयात। सर्वसाधारणपणे खरीप हंगामातील सर्व प्रकारची तणे ही बस्ता किंवा बास्टा या तणनाशकाचे 15% SL हे क्रियाशील घटक असलेले तणनाशक साधारणपणे पीक उगवणीनंतर 500 लिटर पाण्यातून 3.3 लिटर या प्रमाणात पिकावर फवारावे। भात पिकातील लव्हाळा किंवा रुंद पाण्याची जी तणे आहेत यांच्या नियंत्रणासाठी साथी हे तणनाशक ज्यामध्ये 10% WP हे क्रियाशील घटक आहे हे 500 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम या प्रमाणात पीक किंवा भात लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी फवारावे। किंवा सनराईज हे तणनाशक ज्यामध्ये 15% WDG हे क्रियाशील घटक आहे हे 100 ग्रॅम 500 लिटर पाणी या प्रमाणात भात लागण्यानंतर 10 ते 15 दिवसांनी फवारावे। मका या पिकातील गवत वर्गीय रुंद तसेच अरुंद पानांसाठी किंवा पानांच्या नियंत्रणासाठी लॉन्डिस हे तणनाशक 34.4 SC या क्रियाशील घटक असलेलं 100 ग्रॅम या प्रमाणात 500 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांनी हे भात पिकाच्या मध्ये जमिनीवर फवारणे गरजेचं आहे। मका मध्ये गवत वर्गीय रुंद किंवा अरुंद पानाचं जे तण आहेत त्यांच्यामध्ये लॉन्डिस 14.4 SC क्रियाशील घटक असलेलं जे तणनाशक आहे हे साधारणपणे 285 मिली 500 लिटर पाण्यातून पेरणीनंतर 18 ते 29 दिवसाच्या दरम्यान फवारणं गरजेचं आहे। किंवा पिंजर हे जे तणनाशक आहे हे 33.6 SC हे क्रियाशील घटक असलेलं तणनाशक 75 मिली 375 लिटर पाण्यातून मका लागवडीनंतर 18 ते 22 दिवसांनी फवारावे।

0: सोयाबीन मधील गवत वर्गीय रुंद पानांची जी तण आहेत ही व्हीप सुपर अधिक ट्रान्स या तणनाशकामधून 800 अधिक 300 ग्राम प्रत्येकी 500 लिटर पाण्यातून 20 दिवसांनी फवारावे, किंवा शक्य हे तणनाशक 2.5% अधिक 3.75 MEK ज्यामध्ये क्रियाशील घटक आहेत असं हे शक्य तणनाशक 500 लिटर पाण्यात 2 लिटर या प्रमाणात सोयाबीन लागवडीनंतर 18 ते 20 दिवसांनी फवारावे, किंवा आयरिस हे जे तणनाशक आहे ज्यामध्ये 16.5% क्रियाशील घटक असतं हे 500 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात सोयाबीन लागवडीनंतर 18 ते 22 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे सोयाबीन किंवा भुईमुग या पिकामधील हंगामी गवत वर्गीय रुंद पानाची जी तण आहेत यांच्या नियंत्रणासाठी ड्युअल हे जे तणनाशक आहे ज्यामध्ये 50% EC हे क्रियाशील घटक असतं ते साधारणपणे 2 ते 3 लिटर 500 लिटर पाण्यातून सोयाबीन भुईमुगाची लागवड झाल्यानंतर 3 दिवसांनी जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस भुईमुग उडीद या पिकातील गवतवर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी टर्गा सुपर 5% EC हे तणनाशक 500 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात या पिकांची लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं. ऊस आणि भात या पिकातील लव्हाळा किंवा रुंद पानांची जी तण आहेत या तणांच्या नियंत्रणासाठी अलग्रीप 20% WPE हे तणनाशक 4 ग्रॅम 500 लिटर पाण्यातून ऊस किंवा भाताच्या लागणीनंतर 30 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं.
1: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमेध सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कौतुक. माझे ना तुला काही कौतुकच नाही आहे. ए आई, कळलं का तुला? माझं कौतुकच नाही आहे म्हणजे मी काय करावे असं तुला वाटते बेटा? मी काही पण पदार्थ बनवला की त्याचा स्टेटस ठेवायचा, तुझ्या सगळ्या ग्रुपवर शेअर करायचे, मग बघायचे किती लाईक येतात, आपल्याला प्रसिद्धी किती मिळते. बरं, मग यानं काय होणार आहे? तुझ्या परीक्षेत मार्क्स वाढणार आहे की भविष्य उज्ज्वल होणार आहे? काय होईल विशेष? तुम्हा मोठ्या लोकांचा ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे. काय होतं,

पैकीच्या पैकी मार्क मिळवले तर अक्षर का चांगले नाही म्हणून ओरडा बसायचा. तर कधी पदार्थ कितीही छान झाला तरी पसारा किती केला म्हणून आईचे बोलणे मिळायचे. कारण काय तर सासरी गेल्यावर त्रास होऊ नये म्हणून. आधी आईची सून व्हावे मग सासूची सून, व्हायला त्रास होत नाही. आई हे मुलीबद्दल झाले. मुलांना काही वेगळी ट्रीटमेंट होती का? होती ना. मुली म्हणून शाब्दिक मार होता, मुलांना चुकांबद्दल खरा मार होता. बोलणे वागणे नीट असावे, उशिरा उठणे, आळशीपणा, देवपूजा न करणे इत्यादी गोष्टीत कडी नजर असायची मुलांवर. मुलांना कौतुक जरा कमीच वाटायला यायचे. त्यात काय एवढे दिवे लावले, पुढे मोठे झाल्यावर घराची जबाबदारी पेलायची तर असे करावेच लागेल असे म्हणत. हे सर्व आमच्यासमोर पण आमच्यामागे आमच्या पाठीमागे आम्ही हजर नसताना आमचे प्रचंड कौतुक करत. मग समोर का नाही करायचे ग? कारण त्यांना असे वाटायचे की मुलांच्या समोर कौतुक केलं तर मुलं कौतुकाने बिघडतील, त्यांच्या डोक्यात हवा जाईल असे वाटायचे आमच्या आईवडिलांना. आपले कोणी कौतुक करावे म्हणून मुलं सतत नीट वागतील असे मत आमच्या आधीच्या म्हणजे तुमच्या आजी आजोबांच्या वेळच्या लोकांचं होतं. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावे, कशाला नाही म्हणायचे नाही या नादात आमच्या जनरेशनने म्हणजे तुमच्या आईबाबांच्या जनरेशनने आमच्या मुलांचे कौतुक करण्याची आणि मुलांना कौतुक ऐकण्याची सवय केली. आणि ती सवय आता आम्हाला कधी लागली कळलंच नाही. आम्ही पण मुलांच्या सोबत आपले राहून गेलेले कौतुक कधी स्टेटस ठेवून कधी फोटो शेअर करून करायला लागलो. आमचे आम्हालाच कळले नाही आहे. आणि मुलांना कौतुकाचे व्यसन कधी लागले याचा शोध आम्ही घेत राहिलो. खरे पाहता आमची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आम्ही आमची पुढची पिढी बिघडवत चाललो आहे का असा प्रश्न मात्र नक्की पडतो. कारण कुठेतरी मोठ्यांचा धाक दबाव होता, त्यामुळे कोणतेही वागणे आडमार्गी मार्ग वापरण्याच्या आधी विचार करावा लागायचा. आताची पिढी जोशात येते, होश विसरून काम करते, पुढचा मागचा विचार न करता मग आलेल्या परिणामाने त्रस्त होते. संयम कसा तो नाहीच. तुम्हा मुलांना मिळणारे स्वातंत्र्य, तुमच्यात असलेली हुशारी यांना भरकटून देण्याचे मोठे काम आमच्या पालकांच्या पिढीकडे आहे. कधी मैत्रीने कधी प्रेमाने हे दोनच पर्याय असतात आमच्याकडे. रागावणे धाक दाखवणे हे दोन्ही पर्याय आम्हीच आमच्या हाताने बाजूला सारलेत. आता उगीचच तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ? आधीच्या पिढ्या विचारी होत्या म्हणून कौतुक करायचे पण डोक्यात हवा जाणार नाही या पद्धतीने. आम्हाला मात्र आपल्याला नाही तर मग आपल्या पाल्यांना ते नको असे वाटत आम्ही फक्त कुठल्या प्रकारचा विचार न करता कौतुकाचा फक्त वर्षावरच करत राहिलो. आणि आता कौतुकाचा पूर येतोय तर नावे ठेवायला पण आम्हीच आहोत. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असावी हे मात्र नक्की. कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ते चांगले असो वा वाईट. कौतुकाचा अतिरेकही चांगला कसा असेल? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात. मेरे सजना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांची शब्दरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे.

0: లక్ష్మీకాంత్ పేరేలాలి అంది.
1: मैंने कुछ खोया है,

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सरगम या चित्रपटामधलं, आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात मस्ताना या चित्रपटामधली, आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अहो पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं. देव कोहली यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात लाल पत्थर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8800016512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हात की सफाई या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आतिश या चित्रपटामधलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सोमाशी पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यान साधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421559346.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नितीन मुकेश साधना सरगम आणि सोनाली भटवडेकर यांनी गायलेलं हे गीत. ऐकूया खून भरी मांग या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: गीता दत्त यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं. त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता. पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात गुलशन बावरा यांचं गीत हात की सफाई या चित्रपटामधलं. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात झुटा कही का या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे गुलशन बावरा यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन आणि गायिका आशा भोसले.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत खोटे सिक्के या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत आहे हम दोनों या चित्रपटामधलं. शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, इंदिवर यांचं चित्रपट मर्दो वाली बात. आणि हे गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: हरिहरन आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गुरु या चित्रपटामधलं संगीतकार AR रहमान.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. हर हर गंगे या चित्रपटामधलं भरत व्यास यांचं भक्तिगीत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल? विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना? हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
0: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, आज की राधा या चित्रपटामधलं. हे गीत आहे नक्षलाल पुरी यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे स्वपन जगमोहन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: ऐकूया हम आपके दिल में रहते है या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, श्रीराम आणि अभिजीत यांनी गायलेलं. आणि संगीतकार आहेत अन्नू मलिक.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला. राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना.
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: उदित नारायण आणि विभा शर्मा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. इश्क या चित्रपटामधलं हे गीत आहे, जावेद अख्तर यांचं, संगीतकार अनु मलिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, चातुर्मासाचे दिवस सध्या सुरू आहेत. देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा हा 4 महिन्यांचा काळ म्हणजेच चातुर्मास. हे 4 महिने म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णू 4 महिने निद्रा घेत क्षीर समुद्रात शेषशय्येवर विराजमान असतात असं आपण मानतो. आणि म्हणूनच हे 4 महिने व्रतवैकल्य, उपवास या सगळ्यांनीच सिद्ध होऊन एकूणच शरीराबरोबरच मनाला सुद्धा एक ऊर्जा, एक वळण, एक शिस्त लावण्यासाठी कारण ठरतात. चातुर्मासात येणारे हे सगळेच महिने आपल्याला अतिशय खास वाटत असतात कारण अनेक वेगवेगळ्या सणांची, उत्सवांची रेलचेल या 4 महिन्यांमध्ये सुरू असते. रसिक हो, याच चातुर्मासाला आपण आणखीन यावेळी तर खास करणार आहोत. ते असं की श्रावण हा मुळातच ऋतूंचा राजा आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येई सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. श्रोते हो, बालकवींचे हे शब्द कितीही दशक उलटून गेली तरी दर पावसाळ्यात, श्रावणात प्रत्येक रसिक मनाला ही कविता आठवतेच आठवते. हा श्रावण महिना जसा निसर्गाला हिरवाई प्राप्त करून देतो तशीच हिरवाई प्रत्येक मनामनाला सुद्धा प्राप्त करून देत असतो. मनुष्य हा मुळातच उत्सवप्रिय आहे, समाजप्रिय आहे आणि श्रावण म्हटलं की सणवारांची, व्रतवैकल्यांची आपल्या सगळ्यांच्याच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकाच्याच घरात असलेल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, समजुती, चालीरीती यामुळेच श्रावणातला प्रत्येक दिवस खास ठरत असतो. वार तेच, पण तेच वार श्रावणात मात्र अगदी वेगळे वाटत असतात. श्रावणातला सोमवार असू दे, मंगळागौर असू दे, जीवतीचा शुक्रवार असू दे, शनिवार असू दे, सूर्याची पूजा असणारा रविवार असू दे, हे सगळे दिवस प्रत्येक घराला एक उत्सवी रूप देत असतात. या सगळ्यांमुळेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या कंटाळलेल्या जीवाला थोडासा विसावा मिळतो, ते ह्या श्रावणातल्या या दिवसांमुळे. खरं तर या चातुर्मासाची चाहूल दिव्याच्या अमावस्येपासून सगळ्यांना लागते आणि मग मन आपलं धावायला लागतं ते पुढच्या येणाऱ्या सगळ्या सणांकडे. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ, हिरवा हिरवा निसर्ग, मातीचा येणारा पावसाळी गंध आणि त्याचबरोबर उत्साहानं तरतरीत झालेल्या बाजारपेठा, हे सगळं या श्रावणाचं, या चातुर्मासाचं देणं. आणि म्हणूनच प्रत्येक मनाला, प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला हा चातुर्मास, हा श्रावण नेहमीच हवा हवासा वाटत असतो. रसिक हो, याच श्रावणाचे दिवस आणखीन सुगंधित होतात आणि जुन्या आठवणीत रमतात ते श्रावणातल्या किंवा एकंदरच चातुर्मासात वाचल्या जाणाऱ्या कहाण्यांमुळे. चातुर्मासात वाचल्या जाणाऱ्या या पारंपरिक कथा, या कहाण्या म्हणजे मौखिक परंपरेचा किंवा मौखिक वाङ्मयाचा एक उत्तम नमुना आहे. फार पूर्वी स्त्रीचं अस्तित्व केवळ घर, चूल, मूल, संसार या सगळ्यांशीच मर्यादित होतं, तेव्हा तिच्या त्या थकलेल्या, पोळलेल्या जीवाला कुठेतरी विसावा या श्रावणातल्या सणांमधनं मिळायचा. आणि श्रावणातले हे सण आणखीन आनंददायी व्हायचे ते या कहाण्यांच्या अस्तित्वानं. या कहाण्यांच्या निमित्तानं लेकी, बाळी, सुना एकमेकांच्या घरी जायच्या,
0: एकमेकांबरोबर रमायच्या, एकमेकींच्या दुःखाचे कढ, मनातले सल एकमेकांशी बोलून थोड्या वेळ का होईना कुठेतरी जीवाला विसावा मिळायचा. आणि याच श्रावणातल्या सणावारांच्या निमित्तानं वाचल्या जाणाऱ्या या कहाण्या म्हणजे एकमेकींकडे जाण्याचा एक छान असा मार्ग सुद्धा असायचा. या पारंपरिक कहाण्यांमधनं, या परंपरेतनं जणू काही त्या काळाची परिस्थितीच अधोरेखित व्हायची. आणि त्याचमुळे बाया बापड्यांना, लेकी मुलींना, सुनांना ह्या कहाण्या जणू काही आपलीच गोष्ट सांगतायत असं वाटत राहायचं. कहाण्यांच्या निमित्तानं सांगितली जाणारी व्रतवैकल्य, नेम, धर्म, उपास, तपास या सगळ्यांना खरं तर काय अर्थ असेल हे आत्ता जरी सांगणं कठीण असलं तरी सुद्धा जे चांगलं आहे ते आत्मसात करत आणि सगळ्यांमधनं सगळ्यांचंच चांगलं घडो, चांगल्या विचारांची देवाणघेवाण होवो आणि या सगळ्यांमधनंच

या कहाण्यांच्या निमित्तानं आपणही रोज आता एकमेकांना भेटूयात आणि पुन्हा एकदा रमूया आपल्या बालपणींच्या त्या आठवणींमध्ये, त्या नात्यांच्या गोतावळ्यामध्ये. श्रोते हो, मुळात या कहाण्यांची सुरुवातच आटपाट नगर होतं या वाक्यापासून सुरू होतं. आटपाट नगर म्हणजे असं म्हणतात की आठ पेठांचं नगर. पूर्वीच्या काळातली ही नगररचना म्हणजेच आटपाट नगर. या आटपाट नगरात घडणारे हे प्रसंग अद्भुत तर आहेच, शिवाय त्या चमत्कारांना स्थान आहे, धार्मिक आधार आहे आणि कुठला तरी नेम आहे, व्रत आहे, संकल्प आहे, वसा आहे. समजायला सोप्या लयबद्ध रचना आणि त्याचबरोबर रसाळ भाषेमुळे कहाण्यांमधलं हे जीवन आपल्याला आजही तितकंच तजेलदार वाटतं. इथं श्रोत्यांचा उल्लेख नसतो किंवा वक्त्याचाही नामनिर्देश नसतो, पण अर्थातच या कहाण्यांचा हेतू मात्र एकच, तो म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं, काहीतरी चांगलं वाचावं, काहीतरी चांगलं ऐकावं, एकूणच मानवी आयुष्याला स्वस्थता विसावा आणि निर्मळतेची परिभाषा पुन्हा एकदा समजावून सांगणाऱ्या ह्याच चातुर्मासातल्या आपल्या कहाण्या. तेव्हा रसिक हो, तुम्हा सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साठाउत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात. श्रोते हो, कुठल्याही कहाण्या वाचण्यापूर्वी एक प्रघात असतो, तो म्हणजे कुठल्याही कहाणीची सुरुवात गणपतीची कहाणी ऐकूनच करायची असते, आणि म्हणूनच आपण आता सुरुवातीला आज गणपतीची कहाणी ऐकणार आहोत. कहाणीला सुरुवात करूया. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मुनी वसावा, हा वसा कधी घ्यावा, श्रावणाच्या चौथी घ्यावा, माघी चौथी पूर्ण करावा, संपूर्णाला काय करावं, पशापायलीचं पीठ काढावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6 सहकुटुंबी भोजन करावं, अल्पदान महापुण्या सगणराज मनी ध्यायजे, मनी पाविजे, चिंतीला लाभिजे, मनक कामना कार्यसिद्धी निर्विघ्न करीजे, ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. रसिक हो, गणरायाच्या कहाणीनं आपणही आज या कहाण्यांच्या राज्यात प्रवेश केलाय. या गणपतीच्या कहाणीतनं, एकूणच शब्दातनं पुन्हा पुन्हा हेच सांगितलंय की केवळ सात्विक श्रद्धा भक्ती हीच देवाला प्रिय आहे. या व्रताचं, या पूजेचं 4 महिने पालन करताना आपल्या भक्तांना बाप्पांनी कुठेही बांधून ठेवलं नाहीये. यातलं पशापायलीचं पीठ काढावं या वाक्यातनं हेच सूचित केलंय की प्रत्येकानं आपल्या परिस्थितीप्रमाणे हे व्रत आचरावं. यातल्या नैवेद्याचं लाडवाचं पीठ मग तुम्ही पसाभर म्हणजे अगदी ओंजळभर घ्या की अगदी पायली भरून घ्या. देवाला फक्त तुमची श्रद्धाच अपेक्षित आहे बरं का? आहे म्हणून भरपूर करणं किंवा कमी आहे म्हणून अजिबातच न करणं हे इथं अपेक्षित नाहीये. तर आहे त्या परिस्थितीत जमेल तसा मार्ग काढत आनंदानं आणि श्रद्धेनं आपल्या जीवनाचं गाणं गावं हेच जणू काही या कहाण्यांमधनं आपल्याला सांगितलं जात आहे. श्रोते हो, या कहाण्या म्हणजे मौखिक परंपरा आहे. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला असं करत करत हा कहाण्यांचा प्रवास आजच्या काळापर्यंत प्राचीन काळापासून येऊन पोहोचलाय. आणि म्हणूनच कदाचित कुठेतरी शब्द इकडे तिकडे होऊ शकतात किंवा वाक्यांच्या रचना सुद्धा थोड्याफार वेगळ्या होऊ शकतात, पण हेतू मात्र हाच की पुन्हा एकदा काहीतरी छान ऐकत एक वेगळा रसास्वाद कानी पडावा. भेटूया पुढच्या भागात एका पुढच्या कहाणीसह.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. आशा भोसले यांच्या आवाजात जुनं ते सोनं या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: तुम्ही ऐकाय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत घरकुल या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं. आणि हे गीत ऐकूयात अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या आवाजात.
2: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया चिमुकला पाहुणा या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत मन्नाडे यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल वाटकर यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटामधला संत नामदेव यांची रचना, प्रसाद सावकार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि हे गीत ऐकूया थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे. संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सांगते ऐका या चित्रपटामधलं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.
1: ही गोष्ट माणसातल्या सापाची त्याच्या पापाची.
2: माणसात सापे असतात?

आपल्याची नंदी भोर धाव कपट एवढा तोटा मंदी भाव त्या महादेव पाटलाची नार गुणवती त्या महादेव पाटलाची नार गुणवती नावाने जानती वागणुकी नसती तिला मिळाला असला कवळ कपती काय असतील त्या असो दैवाच्या गती पाटलाची गावाला भीती तर उभ्या गावाला इच्छा ठाई जानकी होती त्याच राजुरीच्या गावंदरी होता एक जवान शेतकरी पावसा नावे त्या

बोल दिसलाई छान हर पवी भान हसन जन तान माल कौसाची सखरा मानी हौ साची जोडी नौ साची।

0: बर मग पुढं
1: एकदा सकारामाची आणि पाटलाची झाली हाक नागबाजबाची तेढ पडली एकमेकाची
0: कशावर मग
1: त्यात

0: भादू पाटील मनामंदी भ्याला, त्याने एक मनसुबा केला,
1: काय
0: सखारामाचा काटा काढण्याला।
1: अरे अरे,
0: त्यानं गाठला एक अडाणी म्हैसर, सावळ्या बलदंड दरोडे खोर।
1: अरे बापरे,
0: त्या सावळ्या दरोडे खोरानं जात जाऊन दिली पेटवून सख्याची खोप।
1: अरे अरे अरे,

0: बरं मुरं झालं काय?
1: निसर्गानं होती आपली कामगिरी केली, बी धरणीवर पडली ती वरी अंकुर आली, होसा पोटीशी आहे ही गोष्ट सावळ्यांवर खाली, वैराची लेक वैराच्या घरी जन्मली, जन्म घ

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पदराच्या सावलीत या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं म दा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि हे गीत ऐकणार आहोत देव माणूस या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे राम राम पाहुणे या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया संगीतकार लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या. भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओविश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओविश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 46। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी

दादरा, गझल, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत असा कोणताच दुजा भाव त्यांच्या गायनात नव्हता. नाट्यसंगीत म्हणजे वसंतराव हे तर जणू समीकरणच होते. हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते वसंतराव देशपांडे यांचे संपूर्ण नाव होते वसंत बाळकृष्ण देशपांडे. बाळपणीच त्यांचा अभिनय आणि त्यांच्या संगीताची जाण ओळखून भालजी पेंढारकर यांनी कालिया मर्दन या हिंदी चित्रपटात त्यांना कृष्णाची भूमिका दिली. असद अली खा, सुरेश बाबू माने, अमानत अली खा, वझेबुवा असे दिग्गज गुरु त्यांना लाभले. मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा मोठा प्रभाव त्यांच्या गायकीवर होता. हिंदुस्थानी संगीताच्या सखोल संशोधनासाठी डॉक्टरेट या पदवीने त्यांना सन्मानित केले होते. कट्यार काळजात घुसली या नाटकातील भूमिका त्यांनी आपल्या अजोड अभिनय आणि गायन कौशल्याने अजरामर केली. असे उत्कृष्ट गायक आणि उत्तम अभिनेते असलेले पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी काही नाटकात संगीतकार ही भूमिका देखील यशस्वीरित्या पार पाडली. मंडळी, आज ऐकूया संगीतकार पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत वरदान या नाटकातील ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुमती टिकेकर यांनी गायलेलं एक नाट्यपद. संगीत वरदान हे विनायक सरस्वते लिखित एक मराठी संगीत नाटक. या नाटकात सामाजिक आणि मानवी मूल्यांवर आधारित कथानक सादर केले आहे. पूर्वाश्रमीच्या सुमती लघाटे म्हणजेच सुमती टिकेकर या बालगंधर्वांची नाट्यपदे अतिशय उत्तमपणे सादर करीत. सुमतीताई यांनी कमल पांडे, कृष्णराव चोणकर, अनंत दामले यांच्याकडे नाट्यसंगीताचे धडे गिरवले. संगीत शारदम, मृच्छकटिकम, सौभद्रम अशा संस्कृत नाटकांसोबत संगीत वरदान, संगीत मानापमान, संशय कल्लोळ, एकच प्याला अशा मराठी संगीत नाटकातील भूमिका देखील त्यांनी दमदारपणे वठवल्या. अभिनेत्री म्हणून त्यांनी रंगभूमीवर केलेली कामगिरी आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्या संगीत विशारद देखील होत्या. जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम घेऊन त्यांनी नाट्यसंगीतासह सुगम संगीतात देखील आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. संगीत वरदान या नाटकात सुमती टिकेकर यांच्यासह संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऐकूया सुमती टिकेकर यांनी गायलेलं, वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे नाट्यपद, नाटक संगीत वरदान.

रसिक हो, 4 फेब्रुवारी 1922 रोजी जन्मलेले पंडित भीमसेन गुरुराज जोशी हे सर्वज्ञात व्यक्तिमत्व, संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना 2008 साली आपल्या देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे नाव घेतलं की सवाई गंधर्व संगीत महोत्सव, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही आपल्या डोळ्यासमोर नक्की येतं. पण ऑटोमोबाईल म्हटलं तर कसं वाटेल? पंडितजींना गाण्या इतकीच गाड्यांची देखील खूप आवड होती. गाडी भरधाव सोडण्यात जसा त्यांचा हातखंडा होता, तसाच गाडी दुरुस्त करण्यात देखील ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्टची माहिती पंडितजींना असायची. बिघडलेली गाडी काय केलं तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल ही माहिती गॅरेजवाल्यापेक्षाही ते अगदी बिनचूक सांगत असत. संगीत क्षेत्रातील गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाची संगीतकार म्हणून केलेली कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. धन्य ते गायनी कळा हे सूर सम्राट तानसेन यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहिलं होतं लेखक गोपालकृष्ण भोबे यांनी. संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांनी राग बागेश्री या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं कवी कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेलं या नाटकातील एक पद ऐकूया. आवाज आहे रामदास कामत यांचा.

मंडळी, साहित्य सम्राट वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेलं वीज म्हणाली धरतीला हे संगीत नाटक त्यांचं अत्यंत आवडतं नाटक होतं. शूर मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या झुंजार जीवनसंग्रामाचे सजीव चित्रण करण्यात आलं होतं या नाटकात. या नाटकात राणीला इंग्रजांविरुद्धच्या संग्रामात साथ देणाऱ्या तिच्या वीरांगना यांची देखील कहाणी आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या राणीपण, स्त्रीत्व, उत्तुंग आणि अफाट पराक्रम, दृढ निर्धार, दूरदृष्टी, श्रद्धा, मातृत्व या सर्व पैलूंचे काव्यात्मक दर्शन घडविण्याचा प्रयत्न शिरवाडकरांनी या नाटकात केला आहे. असं म्हटलं जातं की आधी या नाटकाचं नाव सूर्याची पाकळी असं होतं, परंतु कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या एका समरगीताच्या ओळीवरून वीज म्हणाली धरतीला हे शीर्षक नंतर निश्चित करण्यात आलं. या नाटकातील पदे वी वा शिरवाडकर यांनीच कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहिली आहेत. थोर गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी या पदांना सुरेल संगीत दिलं आहे. या नाटकातील सुधा करमरकर यांची राणी लक्ष्मीबाईची मुख्य भूमिका आणि फैयाज शेख यांची जुलेखा ही भूमिका, या दोनही भूमिका विशेष गाजल्या. दिग्दर्शक पुरुषोत्तम दारवेकर यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचा प्रथम प्रयोग नाट्यसंपदा या संस्थेने दिनांक 13 मार्च 1970 रोजी डॉक्टर भालेराव सभागृह मुंबई येथे सादर केला होता. ऐकूया रसिक हो संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं हे पद, गायलं आहे फैयाज यांनी, नाटक वीज म्हणाली.

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेला आणि गायलेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा एक सुंदर अभंग. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला हा एक गूढार्थपूर्ण अभंग आहे, जो भक्ती, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा संगम दर्शवितो. या अभंगात संत ज्ञानेश्वर ईश्वराच्या म्हणजे कान्होबाच्या आणि मनुष्याच्या म्हणजे भक्ताच्या स्थितीतील फरक अधोरेखित करतात. एका अर्थी हा अभंग म्हणजे भगवंताकडे, कृष्णाकडे, त्या कान्होबाकडे मानवाने केलेली एक तक्रार आहे असं म्हणता येईल. हे कृष्णा, सच्चिदानंदाशी मिळून शुद्ध सत्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी घोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत आणि ती रत्नजडित आहे. म्हणून हे श्यामसुंदरा श्रीकृष्णा, तुला ती चांगली शोभते. आता आमच्या म्हणजे जीवाच्या घोंगडीला पाहिलंय तर प्रारब्ध कर्मे, मलिन सत्वप्रधान अविद्या आणि पंचमहाभूते यांनी ही विणलेली आहे. कान्होबा, तुझी घोंगडी म्हणजे उपाधी शुद्ध सत्व प्रधान आहे. मग आम्हाला तमोगुण प्रधान अशी वांगली म्हणजे वाईट घोंगडी म्हणजे उपाधी का बरं दिलीस? ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आम्ही तापत्रय मग्न, ईश्वर शुद्ध सत्वगुणी आम्ही त्रिगुणांची मिसळ, ईश्वर सर्व गुणमंडित आम्ही सर्व दोष संपन्न, ईश्वर अखंड आम्ही फाटके, हा असा भेद का? पंडित भीमसेन जोशी यांनी लावलेल्या चालीमुळे आणि त्यांच्या गायनाने या अभंगाला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. मूळ अभंगात असलेली पण या गाण्यात नसलेली ही दोन कडवी. स्वगत सच्चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व गुणे विणली रे, षडगुण गोंडे रत्नजडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुताने भरली रे. कान्होबा, तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे? ऐकूया श्रोते हो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे, पंडितराव नगरकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं, अभंग. मित्रांनो, पंडितराव नगरकर यांचं मूळ नाव होतं गोविंद परशुराम नगरकर, परंतु पंडितराव याच नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1910 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील भातोडी पारगाव येथे झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. 1951 या वर्षी व्ही शांताराम यांनी राजकमल कला मंदिरच्या बॅनरखाली अमर भूपाळी हा चित्रपट प्रदर्शित केला. पंडितराव नगरकर यांची या चित्रपटातील होनाजी बाळा यांची भूमिका आणि विशेषतः त्यांच्या आवाजातील गाणी त्या काळी खूपच गाजली होती. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला या नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर यांच्या सहकार्याने पंडितरावांनी 1934 साली सुलोचना संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि 1937 पर्यंत कंपनीच्या अनेक नाट्यप्रयोगात नायकाच्या भूमिका केल्या. संशय कल्लोळ तसेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत त्रिदंडी संन्यास ही नाटके ही नाट्यसंस्था सादर करीत असे. त्याशिवाय मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, नासी फडक्यांचे संजीवन ही नाटके त्यांच्या संस्थेने रंगमंचावर आणली होती. त्यानंतर दामूअण्णा जोशी यांच्या कलाविलास या संस्थेच्या संगीत देहूरोड या नाटकात पंडितराव नगरकर यांनी काम केलं आणि या नाटकाला संगीत देखील त्यांनी दिलं. त्यातील मी गातो नाचतो हे गाणं खूप गाजलं. ऐकूया मंडळी, संगीत देहूरोड या नाटकातील गो ल आपटे यांचे हे

पद संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे पंडितराव नगरकर यांनी. या पदाच्या शेवटच्या ओळीत तुका म्हणे असा शब्द येत असला तरी हा संत तुकाराम रचित एकसंघ अभंग नाही. जगद्गुरु संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथेतील वेगवेगळ्या 5 अभंगातील ओळींच्या छटा या नाट्यपदामध्ये प्रतिबिंबित केल्याचे या नाटकाच्या प्रस्तावनेत या नाटकाचे लेखक गो. ल. आपटे यांनी नमूद केलं आहे. मूळ रचनेत असलेलं परंतु गाण्यात नसलेलं हे कडवं. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मी गातो नाचतो वेडा झालो मी तव छंदे.

मंडळी, ज्येष्ठ गोमंतकीय कला समीक्षक, चित्रकार, नाटककार आणि साहित्यकार गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म 6 ऑगस्ट 1920 रोजी गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरुल येथे झाला. त्यांनी आलाप, नाद, सात स्वरश्री, कलात्मक गोमांतक या संगीतविषयक पुस्तकांचे लेखन केले. शापित गंधर्व ही विरोधावली सार्थ ठरवणारे गोपालकृष्ण भोबे यांची धन्यते गायनी कळा ही पहिलीच आणि दुर्दैवाने शेवटचीच नाट्यकलाकृती ठरली. यानंतर ऐकूया रसिक हो गीतकार गोपालकृष्ण भोबे यांनी लिहिलेलं, पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि रामदास कामत यांनी गायलेलं एक नाट्यपद. नाटक आहे धन्यते गायनी कळा. हे नाट्यपद म्हणजे सूर सम्राट तानसेन यांनी त्या करुणाकराची सर्व शक्तिमान ईश्वराची केलेली एक प्रार्थना आहे. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे नाट्यपद आहे वीज म्हणाली धरतीला या संगीत नाटकातले। हे गीत म्हणजे कवी कुसुमाग्रजांच्या भाषा प्रभुत्वाचे एक दमदार उदाहरण आहे। या नाटकात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील संघर्ष, आत्मबलिदान आणि स्वातंत्र्याची आस यांचे चित्रण आहे। चार होत्या पक्षिणीत्या हे गीत या संघर्षाचे प्रतीकात्मक वर्णन करते। या गीतात चार पक्षिणींचे वर्णन आहे। उच्च आदर्शांचे प्रतीक राजहंसी, सामान्य जीवनाचे प्रतीक हंसी, कला आणि अभिव्यक्तीचे प्रतीक कोकिळा। या चार पक्षिणी एका साखळीत बांधलेल्या आहेत जी बंधनाचे प्रतीक आहे। वादळी रात्री एक बाण येतो आणि कोकिळा जखमी होते। तिच्या या वेदनेतून हे गीत निर्माण होते जे झाडापर्यंत पोहोचते आणि मातीला नभाशी जोडते। ही क्रिया सर्जनशीलतेच्या माध्यमातून बंधनांवर मात करण्याचे प्रतीक आहे। रसिक हो, जुलेखा ही मूळची नर्तकी। ती आधी झाशीच्या राणीच्या सेवेत आणि नंतर तिच्या सैन्यात सामील झाली होती। काशी आणि मुंदल या राणीच्या अशाच आणखी दोन सेविका किंवा सैनिक। लढाईत पायाला गोळी लागून जुलेखा जायबंदी होते, त्यामुळे सक्तीचा आराम तिच्या वाटेला आलेला असतो। जुलेखा हे पद गात असताना तिथे आलेल्या मुंदल हिच्याशी ती एक करार करते। राणी किल्ला सोडून आपल्या सैनिकांसह निसटून जाईल त्यापूर्वी मुंदलने जुलेखावर गोळी झाडून तिला ठार करायचे हा करार असतो। कारण राणीबरोबर जाणं जुलेखाला शक्य नसतं आणि मागे राहिली तर इंग्रजांच्या हातात सापडून विटंबना होण्याची शक्यता होती। या पदाद्वारे राणीला राजहंसी, काशी आणि मुंदल या सख्यांना हंसी आणि स्वतःला ती कोकिळा म्हणून घेत आहे। चार होत्या पक्षिणीत्या हे गीत केवळ एक नाट्यपद नसून ते मानवी संघर्ष, सर्जनशीलता आणि आत्मशोध यांचं प्रतीक आहे। कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचे आणि मराठी नाट्यसंगीताच्या समृद्ध परंपरेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे। संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे यांनी या गीतातील भावनेला पूरक अशी सुंदर चाल लावल्याने आणि फैयाज यांच्या सुंदर गायनाने हे गीत खूप लोकप्रिय झालं। गायिका अभिनेत्री फैयाज यांनी वीज म्हणाली धरतीला या नाटकातील जुलेखा या भूमिकेवर आपली अमिट नाममुद्रा उमटवली होती। कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या मूळ पदामध्ये एकूण 7 कडवी होती, त्यापैकी 4 कडवी नाटकातील गाण्यात समाविष्ट आहेत। वगळलेली ही 3 पदं रसिक हो आपल्यासाठी। शुभ्र पंखा तू न त्यांच्या वीज होती साठली, शुभ्र पंखा तू न त्यांच्या वीज होती साठली, ना कळे एकी सकी माझी लियाकत कोठली। तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली, 3 होत्या दीपमाला 1 होती सावली। मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली, साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली। 4 होत्या पक्षिणीत्या रात्र होती वादळी,

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण मुख्यत्वे गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंडित वसंतराव देशपांडे, पंडितराव नगरकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतकार म्हणून स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतं, अभंग यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत श्रीमान बाळासाहेब या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाळे यांच्या आवाजात. हे गीत आहे श्रीकांत पोळे यांचं. संगीत दिलं आहे मोहम्मद रफी यांनी.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया, जुनं ते सोनं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करून द्यावी. कुट्टी करण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर केल्यास वेळ व श्रम वाचतील. कुट्टी केल्याने मौल्यवान अशा चाऱ्याची नासाडी होत नाही, तसेच साठवणूक करणे सोयीचे होते. कमी जागेत जास्त चारा मावतो, पाणी लागून खराब होण्याची शक्यता नसते, पोषण मूल्य टिकून राहतात, पाचकता कमी होत नाही. चारा उघड्यावर ठेवल्यास गंजी किंवा गुडाला आग लावून चारा नष्ट होण्याची भीती राहत नाही. कमी चाऱ्यात जास्त गुळे पाळली जाऊ शकतात. चारा जास्त काळ पुरतो. टंचाईच्या काळात चारा विकत घ्यावा लागत नाही. यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांचं पैशाची पण बचत होऊ शकते. यामध्ये शेतकरी बंधूंनो, गव्हाचा गवांडा तसेच धानाचे तंदीस बरेच शेतकरी जाळून टाकतात. ते जाळून न टाकता त्यावर युरियानी प्रक्रिया करून सकस बनवावे व चारा म्हणून उपयोगात आणावा. यासाठी 5 किलो युरिया 70 लिटर पाण्यात विरघळून बारीक तुकडे केलेल्या 1 क्विंटल गवांड्यावर किंवा तनसीवर शिंपडून हाताने चांगले कालवून गवानीत अथवा एखाद्या कोपऱ्यात अगदी घट्ट दाबून चारी बाजूने मेन कापड झाकून हवाबंद करावे. 3 आठवड्यांनी ही प्रक्रिया पूर्ण होते. अशा रीतीने प्रक्रिया केलेला गवांडा गुरांना खाऊ घालावा. दुष्काळ परिस्थितीत किंवा चारा टंचाईच्या काळात असा चारा खाऊ घालण्यास उपयुक्त ठरेल. युरियाच्या प्रक्रियेमुळे गवांडा मऊ होतो, त्याची चव व पाचकता वाढते, तसेच प्रथिनाचे प्रमाण वाढून सकसता वाढते. प्रक्रिया केलेल्या गवांड्यासोबत थोडी ढेप अथवा थोडा हिरवा चारा मिसळून दिल्यास साधारणपणे 3 ते 4 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई म्हशींना अलप अथवा खुराक देण्याची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे वाढलेला चारा देताना साधारणपणे 50 ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून 8 ते 10 किलो चाऱ्यावर शिंपडावे. यामुळे चारा मऊ होऊन चाऱ्यामधला एक चविष्टपणा वाढतो आणि जनावरे आवडीने चारा खातात. ढेप किंवा भरडा देताना साधारण 8 ते 10 तास अगोदर पाण्याने ओलसर करून मगच खाऊ घालावा, म्हणजे त्याची पाचकता वाढते. सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज मुठभर खनिज मिश्रण अलप किंवा खुराकातून नियमित द्यावे, म्हणजे खनिजाच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग व उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम आपल्याला टाळता येतो. गाभण दुखत्या जनावरांना व बैलांना गरजेनुसार खाद्य मिश्रण देणे जरुरीचे आहे. गर्भापनाच्या शेवटच्या 3 महिन्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, म्हणजे सुदृढ वासरे जन्मास येतील आणि दूध उत्पादनात वाढ होईल. त्याचप्रमाणे गवानीत गुरांच्या पुढे खनिज चाटण विटा, ज्याला आपण मिनरल ब्रिक्स म्हणतो, टांगून ठेवाव्यात, म्हणजे गुरे पाहिजे तेव्हा वीट चाटून खनिजाची पूर्तता करून घेतात. त्यामुळे हाडे खाणे हा प्रकार टाळता येतात. 12 महिने रानात चरवायला जाणाऱ्या जनावरांच्या गवानीत पूरक आहार म्हणून युरोमोल म्हणजे चाटण वीट टांगून ठेवावी, म्हणजे गुरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. या चाटण विटेमुळे जनावराची भूक वाढते, चारा चांगला पसतो आणि उत्पादनात वाढ होते. बैलांना वारंवार तेल पाजू नये. तेल पाजल्याने बैलाची चारा पचवण्याची क्षमता कमी होते व भूक मंदावते. म्हशी चारा खात नाहीत म्हणून फाशी फोडण्यासारखे अघोरी कृत्य करू नये, त्यामुळे म्हशींना गंभीर इजा होऊ शकते. यापेक्षा पशु वैद्यकाचा सल्ला घ्यावा.
1: ब्रह्मश्री पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यानसाधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य, आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठिकाण IMA हॉल, सुमंगल स्टोअर जवळ, शालिमार, नाशिक. संपर्क 8421559346.
2: आणि आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले शांता शेळके यांचं गीत मराठा तितुका मिळवावा. या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात साधी माणसं या चित्रपटामधलं योगेश यांच्या गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात
3: सोन्याचा बाई पलंग राजाचा रंग माली सोन्याचा बाई पलंग

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात ही गीत रचना आहे संत ज्ञानेश्वर यांची संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात वसंत अवसरे यांचं गीत. हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला.
4: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात दर भागामध्ये लॅक्टेशन तज्ज्ञ सौ श्यामा जगदीश कुलकर्णी आपल्याला कायमच मार्गदर्शन करत असतात. आजच्या भागात सुद्धा ते आपल्यासोबत आहेत. आजच्या भागातला प्रश्न बाळाच्या होणाऱ्या बाबांचा आहे. ते विचारतात मिसेसला.

0: आज दिवस गेले आहेत. तिला स्तनपानाबद्दल मार्गदर्शनाची गरज खरंच आहे का? ते तर येणारच ना प्रत्येक आईला. मग असे काय वेगळे आहे की त्याबद्दल मार्गदर्शन करावं लागेल? ती सारखं मोबाईल घेऊन बसते, स्तनपानाबद्दल इकडून तिकडून गुगल करत राहते. तिला सारखं टेन्शन आलं आहे की बहुतेक तिच्या बाळाला ती दूध पाचू शकणार नाही. मला तर काय करावं कळत नाही. प्रत्येक बाळाच्या आईला दूध तर येतच असेल ना, आणि ती पाचतही असेल, त्यात काय एवढं विशेष आहे? जाणून घेऊया यावरचं मार्गदर्शनपर उत्तर.
1: या वेळेला एका होणाऱ्या वडिलांनी हा प्रश्न विचारलेला आहे. ही अत्यंत स्तुत्य गोष्ट आहे. आय एम हॅपी अबाउट इट. आणि खरंच तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिली गोष्ट अशी की यावर्षीचं वाबा म्हणजेच वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन यांचं स्टेटमेंट असं आहे, स्लोगन असं आहे की ब्रेस्टफीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ. म्हणजे बाळाला स्तनपान सुरू होण्यासाठी जर सुरुवात अतिशय छान झाली आणि सुरुवातीपासून जर का बाळाला स्तनपानाला सपोर्ट मिळाला, आईला सपोर्ट मिळाला, तर त्याची यशस्विता ही जास्त असते. लॉंग ड्युरेशनपर्यंत ती माता यशस्वीपणे स्तनपान करू शकते. आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहात, तुम्ही हा प्रश्न विचारत आहात, ही खूप छान महत्त्वाची गोष्ट आहे. आता पहा, या प्रश्नात इतक्या गोष्टी दडलेल्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे यशस्वीपणे स्तनपान चालू होणं. आणि नुसतं सुरुवात होऊन चालून पुरेसं नाही बरं का, तर सुरुवात झाल्यानंतर ते यशस्वीपणे चालू राहणं, 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग म्हणजे निव्वळ स्तनपान 6 महिने देता येणं, त्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही, घुटी नाही, बोनिसान नाही, बाळकडू नाही, ग्राईप वॉटर नाही, म्हणजेच कुठल्याही जाहिरातीला बळी पडणं नाही, नाही का? कारण आईला दूध यायला लागतं, बाळ प्यायला लागतं बऱ्याचदा असं होतं. आणि मग कुठली तरी जाहिरात बघून किंवा काहीतरी दुसऱ्याशी तुलना करून मातेला असं वाटतं की वरचं चालू केलं पाहिजे, आणि मग त्याच्यातनं चुकीच्या दिशेला ते फीडिंग जातं. याच्यासाठी हा सपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं मातेला आणि त्या कुटुंबाला सर्वांनाच त्याच्याबद्दल ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब असायचं, काका काकू मामा मामी 10-12 मुलं असे सगळे एकत्र राहत होते. आणि मग हे गोकुळ असल्यानंतर बाळ कसं धरायचं हे काही शिकवायला लागायचं नाही. ते कसं धरायचं, त्याला कसं पाजायचं हे नैसर्गिकरित्या बघत बघत मुलं आणि मुली लहानाचे मोठे व्हायचे. आणि मग आता काय होतं की आजीला सुद्धा स्वतःचं मूल घेतल्यानंतर डायरेक्ट नातवंडच हातात घ्यायला मिळतं बरं का, आणि मग त्यांची सुद्धा सवयच पोंडलेली असते आणि मग ट्रेनिंग द्यायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी की दूध प्रत्येकीला येतं, पण अगदी दत्तक बाळाच्या आईला सुद्धा ट्रीटमेंटनी दूध येतं, त्यामुळे दूध कुणालाही कमी नसतं. पण बऱ्याच वेळेला परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, म्हणजे मनात एक शंका सूर येतो बरं का की दूध कमी असेल, किंवा कोणीतरी एखादी कमेंट करतं की तुझ्या बाळाचं बाळ फारच लुकडं दिसतंय ग, तू अगदीच लुबाळलेली दिसतेस, तुला दूध कमी आहे वाटतं. आणि मग ती कमेंट करून भेटणारे निघून जातात आणि त्या मातेच्या मनामध्ये मात्र तो भुंगासारखा राहतो. आणि मग ती गुगल करत राहते, आत्ता जशी तुमची मिसेस गुगल करते. तर याच्याबद्दल माझं एक अतिशय महत्त्वाचं सांगणं आहे की गुगल करून इकडून तिकडून नॉलेज मिळवायचा प्रयत्न करू नका. ऑथेंटिक साईट कोणती हे तुम्हाला माहिती नसतं. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा युनिसेफ याच्या साईट्स ऑथेंटिक असतात, पण दुसऱ्या कुठल्याही साईटवरून बऱ्याच वेळेला सायंटिफिक नॉलेज मिळेलच याची गॅरंटी नाही. आणि त्याच्यासाठी लॅक्टेशन कन्सल्टंटचा सल्ला घेणं किंवा ऑथेंटिक साईटवरून माहिती घेणं किंवा त्याच्याबद्दलचं पुस्तक वाचणं, माहिती वाचणं हे महत्त्वाचं आहे. डॉक्टरशी चर्चा करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही करताय की पूर्ण कुटुंबाने जर मनाची तयारी केली की आपल्या बाळाला स्तनपान द्यायचं आहे, तर मग सगळंच कुटुंब त्या दिशेने काम करायला लागतं ना. मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. मातेचा आहार असतो, आपल्या घरी जर एखादा पाहुणा येणार असेल तर तर आपण ते पाहुण्याची तयारी करतो की नाही, तो कुठे राहणार, मग ते पाहुण्याला आपण काय काय जेवायला करणार, नाश्त्याला करणार, त्यांना एंटरटेन कसं करणार, मग त्यांना कुठल्या साईटसीइंगला नेणार, काय काय करणार, मग त्यांना गिफ्ट काय देणार, एवढ्या सगळ्या तयाऱ्या आपण आधीपासून करत असतो. आणि मग आपल्याकडे हे छोटंसं पाहुणं येणार आहे आणि ते कायमचं आपलं होणार आहे, इतकं सुंदर गिफ्ट भगवंत आपल्याला देतो आहे, तर त्याचा विचार हा प्रेग्नन्सीपासून केलाच पाहिजे ना. त्यामुळं त्याला कसं स्तनपान द्यायचं हा विचार करणं म्हणजेच त्याच्या फ्युचरच्या इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करणं आहे. तुम्ही कोट्यामध्ये रुपये इन्व्हेस्ट करून ठेवणं एकीकडे आणि स्तनपानाची सुरुवात यशस्वीरित्या करण्यासाठी प्रेग्नन्सीपासून हा विचार करणं हे एकीकडे. आणि हे इतकं महत्त्वाचं आहे की ती यशस्वीता जर का मिळाली ना, तर मागच्याही एपिसोड्समध्ये मी सांगितलेलं आहे की तुमच्या बाळाला आरोग्य हे अत्यंत आरोग्यदायी जीवन हे एक वरदान मिळेल. म्हणजे पिक्चरमध्ये मूवीजमध्ये हा डायलॉग असतो की नाही की मा का दूध पी आहे तो सामन्या, त्याचप्रमाणे या बाळाचा आय क्यू हाय असतो, हे बाळ अतिशय बुद्धिमान असतं, या बाळाला कुठलेही लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होत नाहीत, लाईक हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, डायबेटीज, हे जे आता वाढते आजार आहेत, वाढतं प्रमाण आहे याचं, हे होत नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराविरुद्ध कवच कुंडलं त्याला आणि त्याच्या आईला पण मिळतात. त्यामुळं हा विचार प्रेग्नन्सीपासून सुरुवात करणं हे अत्यंत स्तुत्य आहे, हे मला सांगावंसं वाटतं. आणि आता त्याच्याचबरोबर तुम्ही किती सहजपणाने म्हटलं की प्रत्येक मातेला दूध येतच असेल ना, मग ती कशाला काळजी करते. तर इतकं साधं सोपं पॉझिटिव्ह थिंकिंग हे प्रत्येक मातेनी पण करायला पाहिजे की जर बाळ तयार होतं आहे तर त्याचं दाणापाणी पण तयारच होत असणार आहे. त्यामुळं जितक्या नैसर्गिकरित्या बाळ अतिशय क्यूट सुंदर ह्युमन बिईंग तुम्ही तयार करत आहात, इतकं छान बाळ तुमचं तयार होतं आहे, तर त्याचं दूधसुद्धा तुमच्या शरीरामध्ये तयार होणार आहे. त्यामुळे ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जर का तुम्ही राहिलात ना, तर दूध येणारच आहे तुम्हाला. त्यामुळं असं टेन्शन घेण्यापेक्षा अगदी आनंदी रहा, वाचन करा, चौरस आहार घ्या प्रेग्नन्सीमध्ये, योग्य तेवढा डॉक्टर जेवढा परवानगी देतील तुमच्या तब्येतीनुसार त्याप्रमाणे तुम्ही हालचाल करा, वॉकला जा, किंवा जे पण तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल त्याप्रमाणे तुम्ही प्राणायाम किंवा जे काही त्यांनी रेकमेंड केलं असेल ते करा, किंवा गर्भसंस्कार करून घ्या आणि एकदम छान बाळाच्या वाढीसाठी पॉझिटिव्ह रहा. प्रत्येक मातेला दूध येणारच आहे आणि हा सपोर्ट पूर्ण फॅमिलीने देणं हे महत्त्वाचं आहे. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की बाळाला कोणते फायदे होतात, ऐकलं नसेल तर तुम्ही परत तो मागचा एपिसोड ऐकू शकता, किंवा याच्यानंतरही मी सांगणारच आहे, जसे प्रश्न येतील तशी मी उत्तर देतच आहे. त्यामुळं धन्यवाद, थँक्यू.
0: तर मंडळी, दुग्धामृत या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं वैशाख वनवा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

படுதில்

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आता ऐकूयात धर्मकन्या या चित्रपटामधलं गीत पी सवळाराम यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधला जगदीश खेवडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या
1: क्रमांकावर. कार्यक्रमातलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं अपराध या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर।
6: महेंद्र कपूर यांनी गायलेलं इन्साफ का तराजू या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। साहिल लुधियानवी यांची गीतरचना, तर गीताला संगीत आहे रवींद्र जैन यांचं।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं क्लर्क या चित्रपटामधलं गीत संगीतकार जगदीश खन्ना आणि उत्तम सिंग

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मंजिल मंजिल या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: दुकानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: लता मंगेशकर आणि येसुदास यांच्या आवाजामध्ये बावरी या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
0: कार्यक्रमातलं हे गीत आहे जान निसार अख्तर यांचं, ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. हमराही या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. विश्वास आपल्यासोबत, मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. बेशक या चित्रपटामधलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता एका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे भावना. या चित्रपटामधलं गीत रचना कैफे आझमी यांची, संगीतकार बप्पी लहेरी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, गुरुप्रीत कौर, कविता पौडवाल आणि वनिता मिश्रा यांच्या आवाजात.

0: चलो, ये तो मुश्किल है।
1: सोचो, फिर से सोचो।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या आजची गोष्ट शेवटची सही शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता घरात नातवंडांचा गोंधळ स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब केक कापला फोटो झाले हशा रंगला दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला आई आता जुनं घर विकून टाकूया धाकटा लगेच म्हणाला नाही दादा नाही ते बाबांचं घर आहे अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय नाही मला ते जपायचंय क्षणात वातावरण बदललं आवाज चढले दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या त्या हळूच उठल्या देवघरात गेल्या भिंतीवरच्या आपल्या

0: त्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर. शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: विश वास टाइम चेक टाइम चेक
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: तुमचं बिल या वस्तू कानातले
7: पहिल्या पगारातून आईसाठी
6: संधीची पळी
7: बाबांना पूजेसाठी
6: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
7: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
8: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी बोलते ज्योती चौधरी. आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत.
1: आपण जर हसलं तर आपल्या आजूबाजूचं जगही हसतं, आनंदी होतं असं म्हणतात. मग जर आनंदाचे दोन क्षण फुलवले तर काय बिघडतं बरं? पण नेमकं आपण हसू ओठावर आणायला फार मागे पुढे बघतो. बघा, ऐकूया अशीच ओठांवर हास्य फुलवणारी काही गाणी. एखाद्याचं हसू हे जगातील सर्वात सुंदर गोष्ट असते. त्यातही जर ती व्यक्ती आपल्या आवडीची असेल तर तिच्या एका छोट्याशा हसण्यानं संपूर्ण दिवस बदलून जातो. 70 आणि 80 दशकातल्या कवींनी आणि गीतकारांनी याच मुस्कांवर, म्हणजेच हसण्यावर हो, अप्रतिम गाणी लिहिली आहे. चला तर मग आजचा हा गाण्यांचा प्रवास सुरू करूया एका अशा गाण्यानं जिथे प्रियकर आपल्या प्रेयसीच्या हसण्यानं जणू घायाळच झाला.

मंडळी, हसण्याचे अनेक प्रकार असतात. कधी ते लाजणं असतं, तर कधी मनातलं प्रेम ओठावर येणं असतं. 1962 आलेल्या एका चित्रपटात देव आनंद आणि साधना यांच्यावर मनाला भिडणारं गाणं चित्रित झालं होतं. गाण्यात म्हटलंय की तुझं हे हसू पाहिलं की जगण्याचे सगळे रस्ते सोपे वाटू लागतात. आठवणींच्या कप्प्यातून लक्षात आलं का हे नितांत सुंदर गाणं?

जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची फक्त एक मुस्कान आपल्याला जगण्याचं बळ देते. तिच्या हसण्यानं आयुष्यातील सगळी दुःख एका क्षणात नाहीशी होतात. 80s सुरुवातीला म्हणजेच 1982 आलेल्या एका चित्रपटात ऋषी कपूर यांनी याच हसण्याचं कौतुक मोठ्या पडद्यावर केलं होतं. सुरेश वाडकर यांच्या सुमधूर आवाजातलं आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं चित्रपट प्रेम रोगमधील हे गाणं ऐकूया.

पण काही वेळा हे अजून खूप बोलकं असतं. समोरची व्यक्ती मनातून उदास असते, पण ओठावर मात्र एक गोड हसू ठेवून जगत असते. अशाच एका लपलेल्या हसण्यावर जणू अजरामर झालेले जगजीत सिंग यांच्या आवाजातली ही जादू.

0: कवी वसंत बापट म्हणतात, हसणे सुंदर रुसणे सुंदर त्याहून सुंदर प्रेम असणे, परंतु जीवनात सर्वात सुंदर कोणाचा तरी ओठावर हसू फुलवणे. किती खरं आहे ना हे? स्वतः हसण्यापेक्षा कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येणं यातला आनंद काही वेगळाच असतो. रोज सकाळी उठल्यावर आशात बघून स्वतःला एक छानसा स्माईल द्या आणि घराबाहेर पडताना प्रत्येकाला एका गोड हसण्यानं दाद द्या. काय माहीत, तुमचं ते हसू कुणाचा तरी दिवस पूर्णपणे बदलून टाकेल बघा. तर मंडळी, भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: आशा भोसले आणि संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. जमीन आसमान या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत अभिमान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अलका याज्ञिक यांच्या स्वरात एम जी हसमत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे आनंदराज आनंद याने आणि हे गीत आहे होते होते प्यार हो गया या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे अधिकार या चित्रपटामधलं गीतरचना रमेश पंत यांची आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आणि आता ऐकूया डबल क्रॉस या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: यश चोप्रा दिग्दर्शित लम्हे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत दिलं आहे शिवा हरी यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: हम है लाजवाब या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: ऐकूया गर्दीश या चित्रपटामधलं गीत एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत राहुल देवबर्मन यांचं आहे

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: एक दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपण इथे भेटत असतो आणि मी तुम्हाला एका नवीन देशातील नवीन शहरात घेऊन जात असते. ही भटकंती आपल्याला माहीतच असेल की फक्त जागांपुरती सीमित राहत नाही, तर तिथला इतिहास, स्थानिक लोकांची भाषा, राहणी, त्यांचे रीतिरिवाज, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टीविषयी आपण माहिती करून घेत असतो. सर्वात प्रथम आपण जातो त्या देशातील इतिहासाकडे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना इतिहासात एवढी गोडी नसेल, पण आपण भटकंती करताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घ्यावा असे मला जरूर वाटते. आपण यावेळीही कोरियातील इतिहास बघणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की कोरियाचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी आपल्याला कळते ते सोल येथील नॅशनल म्युझियमला भेट दिल्यानंतर. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतका हजारो वर्षांचा इतिहास आहे यावर आपल्याला डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवावा लागतो. आता आपण थोडे कंपन्यांविषयी बोलूया. कोरियातील मोठ्या कंपन्यांचे, आता मोठ्या कंपन्या कोणत्या, तर सॅमसंग, लोटे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांची उत्पादनं आपण या देशांविषयी काहीही माहीत नसताना रोज वापरत आलेलो आहोत. पण या सगळ्या कंपन्या कोरियाच्या आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? तर आजपासून आपण ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की आपण असे अनेक प्रकार वापरतो, अनेक उत्पादनं वापरतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ओव्हन वगैरे, तर ते वेगवेगळ्या देशातून आलेले असते. आपल्याला एक होमवर्क सांगते की आपण किती उत्पादनं कोरिया या देशातली वापरत आहोत हे सहज एक गंमत म्हणून आपण लिहून ठेवूया किंवा आजपासून बघूया. असो, तर आपण अशा आता आणखी गोष्टींची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे चेरी ब्लॉसमची. कोरियाने स्वतःची इतकी कौतुकास्पद प्रगती अनेक भागामध्ये केलेली आहे किंवा अनेक ठिकाणी केलेली आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. जपानला भेट दिल्यावर माझ्याही मनात वाटत होते की आपण तिसऱ्यांदा जपानला जावं, पण नंतर कोरिया त्याचा शेजारी असल्यामुळे आपण कोरियालाही एकदा चेरी ब्लॉसम बघायला जावं असं माझ्या मनात आलं आणि या कारणाने आपण आता चेरी ब्लॉसम बघायला जात आहोत. आता चेरी ब्लॉसम म्हणजे काय, प्रत्येक अनेकांना माहीत असेल की जगातील अतिशय सुंदर असा फुलांचा मौसम म्हणजे चेरी ब्लॉसम हा वर्षातून एकदाच येतो. निसर्गाचे हे अनोखे सौंदर्य पाहायला मला वाटतं प्रत्येकाने जाणे अपरिहार्य आहे. म्हणून कोरियात जा आणि सोल या राजधानीला भेट देताना आपण इथला एकदा चेरी ब्लॉसम बघावा असं मला वाटतं. मंडळी, राजधानी म्हटलं की या शहराविषयी काही खास गोष्टी नक्कीच असतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोल या शहराला राजधानीचा मान गेले कित्येक वर्ष, म्हणजे 600 वर्षापेक्षा अधिक मिळालेला आहे आणि इथे आधुनिक आणि जुन्या पारंपरिक संस्कृतीचा संगमही पाहायला मिळतो. कोरियात आपल्याला इतिहास जर बघितला तर कोरियात डच लोकांनीही काही वर्ष राज्य केले आहे, तसेच इथे चिनी राजवटीने आणि शेवटी जपानी लोकांनी राज्य केले. त्यामुळे इथे तीन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. आम्ही जेव्हा इथे फिरत आहोत तेव्हा तापमान 5 डिग्री ते 15 डिग्रीपेक्षा कमी जास्त होताना दिसते. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला आहे आणि अतिशय प्रगत देश आहे. थोडक्यात सांगायचं तर हा मॉडर्न देश आहे. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला असल्यामुळे इथे प्रसिद्ध असे बार्बेक्यू, स्ट्यू, नूडल्स आणि गरम गरम राईस खायला मजा येते, एक वेगळाच आनंद मिळतो. इथे
अनेक खवय्ये मला वाटतं असावेत, त्यामुळेच आणि भारतातील काही रेस्टॉरंट्स किंवा काही खवय्ये इथे पोचलेले आहेत ज्यांची स्वतःची रेस्टॉरंट्स आहेत हे पाहून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. असो, याशिवाय अनेक बढिया रेस्टॉरंट्स आहेत जिथे खाण्याचे तर थोडे जास्त असतात परंतु भरपूर खाण्यापिण्याची सोय असते. तुलनेने सिंगापूरमध्ये हे असंच आढळतं, परंतु हेच खाणे जरा जास्ती महाग असते. सोल येथील रेस्टॉरंट

0: चे नाव या इंडस्ट्रीसाठी भयंकर खूपच प्रसिद्ध होत आहे लक्षात आले. सोल येथील नॅशनल म्युझियम जेव्हा आम्ही पाहत होते तेव्हाही त्या काळात हजारो वर्षापूर्वी अलंकार हे बायकांना आवडत होते, तिथल्या स्त्रियांना आवडत होते. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, कंकण, कंबरपट्टे शिवाय नटलेल्या अनेक वस्तू, स्त्रियांच्या नटनाच्या अनेक वस्तू बघून मला हे वारंवार जाणवलं की काळ बदलला, हजारो वर्ष गेली, फॅशन बदलली, पण बायकांची नटण्याची आवड मात्र तशीच कायम राहिली आहे आणि आभूषण अलंकार घालायची सवय ही तशीच राहणार आहे. तर या नोटवरती, या संदेशावरती मी इथे थांबते, कारण या भागात आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात, याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिली आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका रागाची ओळख करून देत असते, अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे। श्रोते हो, खमाज या रागातील गाण्यांची मालिका सध्या सुरू आहे। या रागात विविध प्रकारची, विविध रसांची, विविध रंगी गाणी आहेत। त्यापैकी काही नाट्यगीते आपण मागील आठवड्यात ऐकलीही। आज आपण काही हिंदी फिल्मी गीतांचा आविष्कार ऐकणार आहोत। याशिवाय पंडित बिरजू महाराज या नृत्य महर्षींबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। तर आता सर्वप्रथम ऐकूया खमाज या रागाचा स्वर विस्तार।

श्रोते हो, खमाज नावाच्या थाटातून जन्मलेला हा खमाज राग असून कोमलनी हे या खमाज थाटाचं वैशिष्ट्य असतं. खमाज या रागात आरोहात रे स्वर वर्ज्य असून बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. अवरोहात मात्र कोमल निषाद सह बाकी सर्व स्वर शुद्ध रूपात येतात. श्रोते हो, या रागात जास्त कठोर नियम नसल्यामुळे गायक वादकाच्या कल्पना शक्तीला भरपूर वाव मिळतो. त्यामुळेच की काय ठुमरी दादरा होरी भजन अशा उपशास्त्रीय गायन प्रकारात हा राग जास्त रमताना दिसतो. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गायला जाणारा हा राग याची जाती आहे शाडव संपूर्ण. असो, श्रोते हो, आता ऐकूया बुड्ढा मिल गया या चित्रपटासाठी एक गाणं. खमाज या रागाचं साक्षात दर्शन घडवणारं हे गाणं.

श्रोते हो, मन्नाडे यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, पंडित बिरजू महाराज आजचा आपला स्वर संध्याचा एपिसोड त्यांना समर्पित करूया आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. 4 फेब्रुवारी 1938 रोजी उत्तर प्रदेश मधील हंडिया येथे ब्रिजमोहन मिश्र म्हणजेच लखनौ घराण्याचे सुप्रसिद्ध नृत्य सम्राट पंडित बिरजू महाराज यांचा जन्म झाला. वडील अच्छन महाराज, काका लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्या तालमीतून ते तयार तर झालेच, याशिवाय अपार कष्ट आणि नवनवीन प्रयोग करून कथक नृत्य प्रकारात त्यांनी आपलं स्वतःच वेगळं आणि अढळ असं स्थान निर्माण केलं असो. श्रोते हो, आता ऐकूया आम्रपाली या सिनेमासाठी शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं एक गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि राग अर्थातच खमाज.

श्रोते हो, बिरजू महाराजांबद्दल आपण बोलत होतो. नृत्याबरोबरच गायन वादन यावरही त्यांचं प्रभुत्व होतं. कोणतंही शास्त्र शुद्ध शिक्षण न घेताही बिरजू महाराज तबला, पखवाज, ड्रम, सतार, सरोद आणि व्हायलिन अशी अनेक वाद्ये वाजवू शकत होते. ठुमरी, दादरा, भजन असे गान प्रकार ते सहजतेने गात असत. बिरजू महाराज एक उत्कृष्ट कवीही होते. बोलके डोळे, मिश्किल स्वभाव आणि नृत्य शिकवताना विविध उपमांचा वापर यामुळे ते शिष्यांना पटकन आपलेसे करत. हिंदी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित आणि दीपिका पडुकोण यासारख्या नायिकांना बिरजू महाराजांकडून नृत्याचे धडे गिरवण्याची संधी मिळाली. असो, श्रोते हो, आता ऐकूया राग खमाज मधील पुढील गाणं. चित्रपट आहे तीन देविया, संगीतकार आहेत SD बर्मन आणि गायक कलाकार आहेत महम्मद रफी.

श्रोते हो, आता ऐकूया एस डी बर्मन यांचं संगीत असलेलं एक अजून एक गाणं. चित्रपट आहे गॅम्बलर आणि गायक कलाकार आहेत महम्मद रफी.

होते हो। या गाण्यात खमाज या रागाबरोबरच झिंझोटी या रागाचंही मिश्रण होतं।

जयदेव यांचं संगीत असलेल्या या गीताला गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. चित्रपट होता हम दोनों. असो श्रोते हो, बिरजू महाराजांबद्दल बोलताना त्यांची कृष्ण भक्ती आठवते. पंडित बिरजू महाराज हे निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांच्या नृत्यातील हस्तकांचं येणं जाणं ते कृष्ण आणि गोपी यांच्याशी जोडत असत. ते म्हणायचे, मैं जब भी खड़ा हो जाता हूँ कृष्ण भगवान मुझे सामने दिखाई देते हैं. मेरी हर एक पेशकश सिर्फ भगवान कृष्ण के इशारों पे है. श्रोते हो, तर असं हे इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व म्हणजे पंडित बिरजू महाराज. त्यांच्याबद्दल आपण पुढील एपिसोड मध्येही माहिती घेणारच आहोत. असो श्रोते हो, राग खमाज मधील आता पुढील गाणं ऐकूया.

0: श्रोते हो, अभिमान या सिनेमातील या गाण्याचे गायक कलाकार होते किशोर कुमार आणि लता मंगेशकर. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. श्रोते हो, पंडित बिरजू महाराज यांना आदरांजली देऊन आजचा आपल्या स्वरसंध्याचा कार्यक्रम आता संपन्न करते आहे आणि आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ कार्यक्रम स्वर संध्या. खमाज या रागातील अजून काही गाणी ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार.
1: तुमचे बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधेची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक. रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो आज 13 ऑगस्ट आहे. आजचा दिवस एक खास आहे म्हणजे एका वेगळ्या कारणासाठी आजचा दिवस ओळखला जातो. आज आहे आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन म्हणजेच इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे. खरं तर आपल्या सगळ्यांनाच ऐकून आश्चर्य वाटलं असेल की असा पण दिवस असतो का. तर एवढंच नाही हा दिवस तर असतो पण हा दिवस साजराही केला जातो आणि डावखुऱ्या लोकांसाठी खास एक संस्था सुद्धा पुण्यामध्ये चालवली जाते जिची स्थापना झाली होती 1991 रोजी जिचं नाव आहे असोसिएशन ऑफ लेफ्ट हँडर्स. तर ही संस्था नेमकी काय पार्श्वभूमीवर सुरू झाली कोणी सुरू केली आणि ह्या मागचा हेतू काय ह्या सगळ्याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याशी गप्पा मारायला खास पुण्याहून जोडले गेलेले आहेत बिपिनचंद्र चौघुले सर. तर त्यांचीच ही संस्था आहे त्यांच्याविषयी ह्या संस्थेविषयी आणि एकूणच डावखुऱ्या लोकांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी सरांचं स्वागत करते. चौघुले सर अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
3: धन्यवाद श्रद्धा ताई. आज खास आठवण ठेवून तुम्ही या कार्यक्रमासाठी मला बोलावलं याबद्दल मला खूपच आनंद होतोय आणि माझ्या या आवडीच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद.
2: वा सर, थोडं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपण काय करता?
3: मी चित्रवाणी आणि लघुचित्रपट चित्रपट याचे कार्यक्रमाचं दिग्दर्शन करतो तो माझा व्यवसाय आहे. त्यापूर्वी मी बालचित्रवाणी नावाच्या संस्थेमध्ये 28 वर्ष निर्माता दिग्दर्शक होतो. तिथे मी मुलांसाठी शालेय शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती दिग्दर्शन करत होतो. त्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे.
2: वा बरं, आज आपण एका विशेष कारणासाठी भेटलेलो आहोत कारणानिमित्त भेटलेलो आहोत. तर मुळातच ना आपल्याकडे डावखुरं असणं हे थोडस डावललं जातं की अरे हा डाव्या हाताने लिहितो हा डाव्या हाताने जेवतो. किंवा लहानपणी जर का एखादा मूल डाव्या हाताने काम करत असेल तर त्याला मारून त्याचा हात बांधून ठेवून त्याला बळजबरी करून उजव्या हाताने सगळं शिकवलं जायचं. तर अशी आपल्याकडे साधारण एक धारणा आहे. अशी पार्श्वभूमी असताना हा दिवस साजरा केला जातो तर हे नेमकं कसं काय?
3: खूपच तुम्ही छान त्याची प्रस्तावना केलेली आहे. डावखुरी व्यक्ती जन्मापासूनच एक प्रकारे आपल्या पालकांच्या असेल आजूबाजूच्या लोकांच्या असेल एक निरीक्षणाखाली असते आणि त्याची दोन टोकाची उदाहरणं आहेत. एक म्हणजे तिच्याकडे कुतूहलाने पाहिलं जातं किंवा तुम्ही म्हणालात तसं एक शंकेने पाहिलं जातं. अरे डाव्या हाताने काम करते हे काय बरोबर नाहीये आपल्याकडे चालणार नाही हे अशुभ आहे ह्याला थांबवा लवकर नाही ते पुढे जाऊन फार त्रासदायक होईल. अशी काहीतरी धारणा होते आणि त्या व्यक्तीला त्या मुलाला मज्जाव केला जातो. डाव्या हाताने जेवायचं नाही डाव्या हाताने लिहायचं नाही डाव्या हाताने प्रसाद घ्यायचं नाही डाव्या हाताने फलाणं करायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही असंच कंटिन्युअसली सलग चालू राहतं त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आणि ते तिला आयुष्यभर सहन करावं लागतो. दुसरीकडे असं आहे की अरे डावखुरा आहे म्हणजे हा मोठा हुशार असणार हा जिनियस असणार हा त्यामध्ये कला असणार कौतुक असणार त्या प्रकारे त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्या प्रकारच्या अपेक्षा त्याच्याकडून किंवा तिच्याकडून त्याच्याकडून याचा अर्थ दोघं मुलगा मुलगी दोघंही केल्या जातात. त्याचंही एक प्रकारचा दबाव असेल त्याचंही एक प्रकारचा ताण त्या व्यक्तीवर येऊ शकतो कारण आपल्याकडे अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आपण आपली संस्कृती मोठी म्हणतो जी आहेच, पण त्या संस्कृतीमध्ये काही दोष आहेत, काही उणीवा आहेत, त्या काढण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्यामध्ये महत्वाची उणीव आहे ती म्हणजे अंधश्रद्धा, की डाव्या हाताने काम करणं निषिद्ध आहे, डाव्या हाताचं सगळं अशुभ असतं, उजव्या हातानेच सगळं चांगलं असतं, असे जे समज आहेत, जे समज तुम्ही रोजच्या जीवनात बघता. उदाहरणार्थ कुणाला पैसे द्यायचे असतील तर कटाक्षाने उजवा हात जरी कामात असला तर तो रिकामा केला जातो आणि त्या हाताने ते पैसे दिले घेतले जातात. उजव्या हाताने काही कोणी प्रसाद देत असेल, कोणी पेढे जरी वाटत असेल तरी पटकन उजव्या हातातली सगळी कामं बाजूला ठेवून उजव्या हाताने घेतला जातो, कारण उजवा हात शुभ आहे, म्हणजे त्या व्यक्तीचा आपण मान ठेवतोय. असे काहीतरी हे गैरसमज आपल्या मनात आहेत, जे खूपच गैरलागू आणि अनाठायी आहेत, कारण देवाने दोन्ही हात दिलेले आहेत, दोन्ही हातांना क्षमता दिलेल्या आहेत, त्या आपण वापरत नाही. त्यामुळे या प्रकारचं वागणं जे होतं ते कुठेतरी डावखऱ्या व्यक्तींना जास्त जाचक ठरतं असं मला वाटतं.
2: बरोबर, अगदीच बरोबर. तुम्ही स्वतः सुद्धा डावखुरे आहात का?
3: हो.
2: अशा प्रसंगांना तुम्हाला कधी तोंड द्यावं लागलं का?
3: मी स्वतः डावखुरा आहे, डाव्या हाताने लिहितो, जेवतो, जेवू शकतो, मी दोन्ही हाताने जेवू शकतो. मी डाव्या हाताने खेळतो, बॅडमिंटन असेल, क्रिकेट असेल, इतर छोटे मोठे खेळ असतील ते मी डाव्या हाताने खेळतो. आणि लहानपणापासून एक तर माझे आई वडील खूप सुशिक्षित होते, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, तरी सुद्धा माझ्यावर उजव्या हाताने जेवण्यासाठी सक्ती नाही झाली, पण उजव्या हाताने जेवण्यासाठी मला थोडस आग्रह केला गेला. अरे उजव्या हाताने बरं असतं, डावा हात अस्वच्छ असतो, त्यामुळे मला उजव्या हाताने जेवण्याची सवय लागली. पण मी जेव्हा कळलं मला, तेव्हा मी डाव्या हाताने जेवू लागलो आणि डाव्या हाताने जेवण्याची मला सवय लागली. आणि डाव्या हाताने जेवताना खूप चांगलं वाटतं उजव्या हातापेक्षा. आणि मला लिहिण्यासाठी मी डाव्या हाताने जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला एक खास गुरुजी ठेवले होते मला उजव्या हाताने लिहिण्याचं ठेवणं. पण ते किमान फार तर 4-5 दिवस आले असतील, मी त्यावेळी पहिलीमध्ये होतो, 4-5 दिवस आले असतील. 4-5 दिवसात कदाचित मी त्यांना सळो की पळो करून सोडलं आणि ते 5व्या दिवसानंतर म्हणाले मला काही जमणार नाही, यांना त्याला काही उजव्या हाताने लिहिता येणार नाही, मी सोडून देतो. आणि ते पळून गेले. आणि तेव्हापासून माझी सुटका झाली आणि मी डाव्या हाताने शांतपणे लिहितो. पण इतर ठिकाणी प्रसाद घेताना असेल, काही गोष्टी वापरताना असेल, डाव्या हाताचा करताना इतका त्रास होतो की तुम्हाला काय करावं असं सुचत नाही, करकळत नाही. आणि त्यावेळी मात्र मग खूप कानकोंड झाल्यासारखं होतं. आणि हे लहानपणापासून आजपर्यंत जाणवतं सगळीकडे. तर याच्या बाबतीत खूप काही करता येण्यासारखं आहे आणि समाजाला खूप काही मला सांगता येण्यासारखं आहे. तर मी असं म्हणेन की डावखुरी व्यक्ती ही लहानपणापासूनच लक्षात येते. तर ती जर तुमच्या म्हणजे पालकांना मी सांगू इच्छितो की जर तशी लक्षात आली तर तिला मज्जाव करू नका. आपण डावखुरे खेळाडू बघतो, आपल्याकडे डावखुरे काही अभिनेते आहेत. पूर्वी अमिताभ बच्चन जेव्हा भरत होते तेव्हा ते डाव्या हाताने पिस्तूल मारायचे, डाव्या हाताने ठोसा मारायचे, ते इतकं फॅशन झाली होती की हे सगळे लोक कटाक्षाने मुद्दाम डाव्या हाताचा वापर करत होते आणि मुद्दाम डाव्या हाताने काही गोष्टी करत होते. तर डावा हात हा अशुभ नाही, निषिद्ध नाही. याचं कारण असं आहे की जगभरामध्ये एकमेकाला अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं परकीय पद्धतीमध्ये एकतर हस्तांदोलन करतात म्हणजे शेक हँड करतात, किंवा अरेबिक किंवा मुस्लिम पद्धतीमध्ये आदाब करतात जो उजव्या हाताने करतात. हस्तांदोलन उजव्या हाताने करतात, आदाब उजव्या हाताने करतात. किंवा ख्रिश्चन पद्धतीनुसार क्रॉस करतात देवाला वंदन करताना, तो उजव्या हाताने करतात, डोक्यापासून छातीपर्यंत आणि डाव्या खांद्यापासून उजव्या खांद्यापर्यंत असे रेग ओढतात, तो उजव्या हाताने करतात. या सगळ्या गोष्टी डाव्या हाताने करणं निषिद्ध आहे त्याच्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये. पण भारतीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकाला जे अभिवादन करतो ते कसं करतो? नमस्काराने करतो.
2: बरोबर.
3: नमस्कारामध्ये आपण दोन्ही हात वापरतो, दोन्ही हातांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. डावा हात आणि उजवा हात समसमान पद्धतीने समोर आणलेला असतो. जर आपल्या संस्कृतीमध्ये डावा हात निषिद्ध असता तर एकतर तो वापरलाच नसता, फक्त एका हाताने नमस्कार केला असता किंवा सॅल्यूट केला असता किंवा काहीतरी वेगळंच केलं असतं. पण तसं आपण करत नाही, पण दोन्ही हातांना समसमान महत्व देतो. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या संस्कृतीमध्ये दोन्ही हातांची किंमत, दोन्ही हातांचं महत्व तितकंच आहे, अगदी एकमेकाला समान आहे, त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कुठेही आपण डाव्या हाताला कमी मानून उजव्याच हाताने काम करणं, उजव्याच हाताने पैसे दिले तर ते लाभतात, हे चुकीचं आहे. सकाळी सकाळी जेव्हा बोहणीची वेळ म्हणतो ना, तेव्हा तुम्ही काही वस्तू विकत घ्यायला गेला तर तो विकणारा पण सांगतो डाव्या हाताने नका उजव्या हाताने देऊ, किंवा आपण सुद्धा उजव्या हाताने कटाक्षाने देतो. तर याच्या मागे कोणताही शास्त्राधार नाहीये, कुठेही धर्मग्रंथात लिहिलेलं नाहीये, आणि जर काही असेलच तर ते नंतरच्या काळात लोकांनी त्याच्यामध्ये घुसडलेलं आहे, काही आंतरिक हेतूंमुळे, काही त्यांना फायदे तोटे जाणवावेत, लोकांना शुभ अशुभ दाखवून भीती घालावी, या हेतूंनी अशा काही गोष्टी धर्मामध्ये किंवा आपल्या रीतीमध्ये आचार विचारांमध्ये घुसडल्या गेलेल्या आहेत. तर त्या आपल्याला हळूहळू बाजूला काढण्याची आवश्यकता आहे. तर ते कसं करायचं याच्याविषयी समाजाने विचार केला पाहिजे आणि त्यांना हळूहळू बाजूला काढलं पाहिजे.
2: वा, नक्कीच खूपच छान तुम्ही ह्याचं महत्व पटवून देताय सर. बरं, आपण थोडं आता संस्थेकडे येऊया की अशी एखादी संघटना किंवा संस्था सुरू करावी असं नेमकं कधी वाटलं?
3: लहानपणापासून मी म्हंटल तसं मी डावखोर होतो आणि मला अनेक विचित्रपणा अडचणी यायच्या, पण आणि त्याच्याविषयी काहीतरी करावं असं वाटायचं, पण काय करावं हे काही मला कळत नव्हतं. आणि आपल्या नेहमीच्या कामाच्या म्हणा शिक्षणाच्या गोंधळामध्ये असं काही वेगळं करण्याची संधीही नसते. पण नंतरच्या काळात मी जेव्हा नोकरीला लागलो, मी माझे योगाचे हे शिक्षण घ्यायला लागलो, माझे योग गुरु उदय पेंडसे होते, ते आता माझे चांगले मित्र आहेत, ते आणि मी जेव्हा एकत्र बोलायला लागलो तेव्हा लक्षात आलं की तेही डावखुर आहेत, मी डावखुर आहे, आणि याविषयी खूप काही करता येण्यासारखं आहे, खूप आपल्याला समान अडचणी येत आहेत, आणि मग काय करूया असा विचार आम्हाला आला आणि आम्ही दोघांनी मिळून अशी एक संघटना स्थापन करायची ठरवली. हे 1991 मध्ये आम्ही ठरवलं आणि मग त्यावेळी आम्ही आमच्या काही समविचारी मित्रमैत्रिणींना एकत्र केलं आणि अशी संघटना आम्ही त्यावेळी स्थापन केली. त्यानंतर ही संस्था दर महिन्याला प्रकारे बैठक घ्यायची, वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांच्या अडचणी त्यांची माहिती एकमेकांना देणं असं करत होतो. पुण्यामध्ये आम्ही खूप कार्य अनेक वर्ष केलं आणि शाळांमध्ये जाणं, वेगवेगळ्या मित्रमंडळांमध्ये क्लब मध्ये जाऊन याविषयी माहिती देणं, त्यावेळी इंटरनेट वगैरे नव्हतं पण पुस्तकांमधून, वाचना ग्रंथालयामधून माहिती मिळवणं, पत्रव्यवहार करून माहिती परदेशातून मिळवणं, असं करत करत आम्ही याविषयी खूप माहिती गोळा केली आणि ती समाजापर्यंत आम्ही पोहोचवत राहिलो. आणि आज तागायत आम्ही हे कार्य आम्ही करतच आहोत. आम्हाला जर कोणी व्याख्यानासाठी वगैरे बोलवलं तर आम्ही तिथे जातो, त्याविषयी माहिती देतो, आमच्याकडे पॉवर पॉईंट वगैरे असतं, फिल्म असते छोटीशी, ती दाखवतो, या प्रकारे आम्ही समाजामध्ये उद्बोधन करत असतो.
2: बऱ्याच वेळेला असं होतं की आपण काहीतरी चांगलं सांगायला जातो पण ज्या रूढींचा पगडा आपल्यावर बसलेला आहे त्या आपल्याला पटकन मोडाव्याशा किंवा त्या सवयी बदलाव्याशा वाटत नाही. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही समाजात जाता लोकांना समजून सांगायला, त्यांचं समुपदेशन करायला, त्यावेळेला काही विरोध किंवा काही अडचणी आपल्याला आल्या का?
3: सुरुवातीच्या काळात खूपच आल्या. एकतर हा विषय आम्ही जेव्हा संघटना सुरू केली तेव्हा लोक आम्हाला पत्र लिहायचे, कारण त्यावेळी ईमेल व्हॉट्सअप हे काही नव्हतं.
2: बरोबर.
3: त्यावेळी लोकांनी आमचे पत्ते शोधून किंवा आमच्या लेखामध्ये वगैरे पत्ता असेल, गावोगावावरून विचित्र पत्र यायची, त्याच्यात काही वेळेला अश्लील गोष्टी लिहिलेल्या असायच्या, घाणेरड्या गोष्टी लिहिलेल्या असायच्या, तुम्हाला काही उद्योग नाही का, कामधंदे नाहीत का. आणि परगावातले लोक, आम्ही पुण्यात असल्यामुळे पुण्याच्या नावाने शंख करायचे, पुण्यातल्या लोकांना कामधंदे नाहीत, काही सुरू करतात, हे त्यावेळी झालं. आम्ही कित्येक शाळांना जेव्हा भेटायचो आणि सांगायचो की आम्हाला पालकांना भेटायचं आहे, शिक्षकांना भेटायचं आहे आणि त्यांना याविषयी माहिती द्यायची, कित्येक मुख्याध्यापकांनी आम्हाला म्हणजे नकार दिलेला आहे, नाही नाही नाही असलं काही आमच्या शाळेत नको, आमच्या शाळेत सर्व सुसंस्कारित गोष्टी चालतात, हे डाव्या हाताचं वगैरे आम्हाला काही सांगू नका. कित्येक क्रीडा शिक्षकांना आम्ही भेटलो आहोत की तुमच्या माहितीमध्ये काही डावखुरी मुलं येत असतील, नाही नाही नाही ते काही उपयोग नाही, आम्ही त्यांना उजव्या हाताने ट्रेनिंग देतो, शिकला तर शिकला नाही तर आम्ही सोडून देतो. अशा प्रकारे सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण नंतरच्या काळात जसं जसं आमचा प्रचार वाढत गेला तस तसं लोकांना त्याचं महत्व पटत गेलं. आणि त्याला दुसरंही कारण आहे की खेळामध्ये, विशेषतः क्रिकेट सारख्या खेळामध्ये डावखुऱ्या लोकांची संख्या वाढत गेली, त्यांचा खेळ, त्यांचं कौशल्य, त्यांच्याबद्दलचं कौतुक वाढत गेलं आणि मग समाजाला आता हळूहळू कळत चाललंय की याविषयी काहीतरी आपल्याला करायची गरज आहे. आता आम्हाला विरोध होत नाही पण अजूनही इतक्या पटकन कोणी आम्हाला या जरा तुमचं भाषण द्या, त्या लोकांना सांगा असं केलं जात नाही, कारण त्याचं महत्व अजून तितक्या प्रमाणात समाजाला जाणवत नाही, हे मात्र खरं आहे.
2: अगदी अगदी नक्कीच. बरं, आपल्या संस्थेचे किंवा आपण जे कोणी मेंबर आहात, आपलं पुढचं टार्गेट काय आहे किंवा भविष्यातल्या आपल्या कल्पना काय आहेत त्याबद्दल काय सांगाल?
3: आमचं महत्वाचं टार्गेट आहे म्हणजे समाजातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे, शक्य तितक्या शाळांमध्ये शक्य तितक्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांच्या शिक्षकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना याविषयी माहिती देणे, त्यांना मुलांना मुलगा मुलगी डावखुरा असेल किंवा नसेल हे कसं ओळखायचं याविषयी प्रशिक्षण देणे, उद्बोधन करणे हा आमचा एक महत्वाचा उद्देश आहे. त्यासाठी आमचे सदस्य अहोरात्र कार्य करत असतात, जमेल तिथे माहिती पुरवत असतात, पोहोचवत असतात. याच बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनबारी याची कुठेतरी नोंद व्हावी, याच्याविषयी कार्य व्हावं आणि आपलं जे डीएड बीएड ह्या ज्या अध्यापनच्या प्रशिक्षण वर्ग आहेत याच्यामध्ये याविषयी एखादा धडा एखादा भाग असावा की याच्यातून काय मुलांबद्दल कसा अभ्यास करायचा, डावखरी व्यक्ती कशी ओळखायची आणि त्यांना कसं प्रोत्साहन द्यायचं, त्यांच्या अडचणी कशा कमी करायच्या त्याविषयी पाठ लिहून द्यायलाही तयार आहोत. त्याविषयी शासनाकडे आम्ही अनेक वेळेला जाण्याचा प्रयत्न केलाय पण अजून तरी काही चांगला प्रतिसाद येत नाही. या माध्यमातून जर कोणी आपलं ऐकलं आणि आम्हाला बोलवलं तर आमच्याकडची माहिती आम्ही द्यायला तयार आहोत. यामध्ये एक महत्वाचं कारण असं आहे की डाव्या हाताचाच फक्त वापर इथपर्यंत हा विषय मर्यादित नाहीये, याच्यामध्ये मेंदूच्या रचनांचाही महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये त्या डावखुरा जसं आपण शब्द वापरतो तसा उजव्या हाताने काम करणाऱ्याला उचखुरा असा शब्द मराठीमध्ये आहे, प्रचलित नाहीये तो पण तो शब्द आहे. तर उचखुरी व्यक्ती जेव्हा उचखुरी होते लहानपणापासून याचं कारण आहे तिचा डावा मेंदूचा जो भाग आहे तो जास्त प्रबळ होतो आणि डावखुरी व्यक्ती डावखुरी होण्याचं कारण आहे की तिचा उजवा मेंदूचा उजवा भाग जास्त प्रबळ होतो. मेंदूमध्ये दोन भाग असतात, डावा आणि उजवा, त्याला डावा अर्धगोल आणि उजवा अर्धगोल म्हणतात. हे एकमेकाला जोडलेले असतात, प्रत्येकाचे हे बरोबर एकमेकाच्या विरुद्ध काम करतात आणि डावखुऱ्या व्यक्तीचा उजवा मेंदू प्रबळ असतो आणि या दोन्ही मेंदूचं कार्यक्षमता ज्या असतात त्या भिन्न असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमता ह्या भिन्न होत जातात. आणि याच्याविषयी कुठेतरी अभ्यास करून त्या त्या व्यक्तीला तिच्या क्षमतानुसार मेंदूच्या कलानुसार जर तिचं पुढचं आयुष्य जर व्यतीत करता आलं तर ते जास्त चांगलं होतं. त्यामुळे याविषयी अध्यापनामध्ये डीएड बीएड मध्ये काम करून तसा कल मापन करणे, तसं त्या व्यक्तीला प्रोत्साहन देणे, सुविधा उपलब्ध करणे याविषयी अभ्यास होण्याची गरज आहे. त्याविषयी त्या दृष्टीने आमचं कार्य चालू आहे. याचबरोबर मला अजून थोडं सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरही असं कार्य खूप ठिकाणी चालू आहे. आंतरराष्ट्रीय एक संघटना आम्ही स्थापन केलेली आहे अशाच आपल्यासारख्या संघटनांची मिळून, तिचं नाव लेफ्ट इन आहे. तिचं खूप लांबलचक नाव आहे पण शॉर्ट मध्ये लेफ्ट इन म्हणून आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याचे हेड ऑफिस आहे. याच्या मार्फत आम्ही युनोकडे आणि युनेस्कोकडे पण जाण्याचा विचार करतोय की याविषयी तिथे काहीतरी ठराव पास व्हावा आणि ज्या ठरावामुळे जगभरामध्ये शाळांमध्ये याविषयी काम केलं जावं, अध्यापनामध्ये काम केलं जावं आणि या प्रकारे मुलांना जो काही त्रास होतो त्याविषयी त्यांचं त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न केले जावेत याचं आमचं कार्य जागतिक पातळीवरही चालू आहे.
2: वा खूपच मस्त.
3: आजच्याच दिवशी आमचं युट्यूबवर कॉन्फरन्स आहे, ती जागतिक कॉन्फरन्स आहे, ती सगळेजण बघू शकतील. लेफ्ट इन म्हणून असं आमचं लिंक आहे, त्याच्यावरती जर गेलात लेफ्ट LEFT-IN इथे युट्यूबवर हे शोधलं तर ती आमची कॉन्फरन्स तुम्हाला बघता येईल.
2: नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर, खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि एक वेगळा विषय सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचला अशी आपण आशा करूया. पण जाता जाता आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना काही सल्ला देऊ इच्छिता का?
3: हो, मी सल्ल्याची काही विभागणी करतो. एक तर डावखुऱ्या व्यक्तींना सल्ला, कारण श्रोत्यांमध्ये डावखुरे स्वतः असतील, त्यांचे पालक असतील, त्यांचे शिक्षक असतील आणि सर्वसाधारण समाज असेल, या चौघांसाठी माझे छोटे छोटे संदेश आहेत. डावखुऱ्या व्यक्तींना मला सांगायचे की डावा हात वापरताना कुठेही लाज बाळगू नका. कुठेही कुणी तुम्हाला अडचण निर्माण केली तर त्यांना ठामपणे सांगा मी डावखुरा आहे, मला डाव्या हातानेच काम करणं सोयीचं जातं, मला जसं उजव्या हाताने सोयीचं जातं तसं मला डाव्या हाताने जमतं, मला उजव्या हाताने जमत नाही आणि माझ्याकडून चांगलं काम व्हायला हवं असेल तर मी ते डाव्या हातानेच करणार. माझा डावा हातही स्वच्छ आहे, मी तो धूत असतो असते आणि माझा हात कुठलाही अशुभ अशुद्ध अस्वच्छ नाहीये, त्यामुळे मला ते करू द्या. त्यांच्या पालकांना मला सांगायचंय की तुमचं मूल डावखुरं आहे याचा अभिमान बाळगा, कारण ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. 100 लोकांमधले 10 लोकच डावखुरे असतात, त्यामुळे त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही याच्याकडे काय करा, त्यांना कुठेही मज्जाव करू नका, त्यांना कुठेही सक्ती मारहाण शिक्षा असलं काहीही करू नका. डाव्या हाताने काम करणं अजिबात निषिद्ध नाही, अजिबात अशुभ नाही, कुठेही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही. मी स्वतः धर्मग्रंथ वाचलेले आहेत, आपल्याकडचे सर्व धर्मग्रंथ मी पालथे घातलेले आहेत. कुठेही लिहिलेलं नाही की डाव्या हाताने केलं तर अशुभ आहे, पाप लागतं. हे लोकांनी तोतांड निर्माण केले, त्याच्याविषयी तुम्ही ते कमी करण्याचा आपण प्रयत्न करूया. तिसरे लोक आहेत शिक्षक. शाळांमधल्या शिक्षकांना मला सांगायचंय की शाळेमध्ये डावखुरा मूल असेल मुलगा मुलगी त्याला बसण्यामध्ये लिहिण्यामध्ये प्रयोगशाळेत काम करण्यामध्ये कुठे अडचण येत नाही ना याच्याकडे लक्ष द्या आणि ती अडचणीचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्व समाजाला मला सांगणं आहे की डावा हात अशुभ आहे हे पूर्णपणे काढून टाका. डाव्या हाताने पैशाची देवाणघेवाण करा, डाव्या हाताने प्रसाद घ्या, डाव्या हाताने सर्व काम करा. दोन हात दिले त्याचा पुरेपूर वापर करा, जेणेकरून तुमच्या कार्यक्षमतेचं विभाजन होईल आणि तुम्ही जास्त काम करू शकाल. शेतकरी काम करताना दोन्ही हाताने करतो, कामगार काम करताना दोन्ही हाताने करतो, स्त्रिया किंवा कोणीही स्वयंपाक करताना दोन्ही हाताने करतो. मग इतर लोकांनीच का फक्त उजवा हात उजवा हात उजवा हात करून आपल्या डाव्या हाताला कमी लेखायचं आणि त्याच्या क्षमता कमी करायच्या? अत्यंत चुकीचं आहे ते. तसं करू नये तर डाव्या हाताला महत्व द्या स्वतःच्या, सगळ्यांच्याच, अवखऱ्या व्यक्तीच्या नाही. आणि त्यातून आपण एक चांगला सुदृढ आणि संतुलित समाज घडवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
2: मस्त, खूप छान. आणि आपण आज खूप वेळ दिलात आणि इतकी सगळी विस्तृत माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्या संस्थेला असंच यश मिळत राहो अशा सदिच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
3: धन्यवाद. मला खास इथे या चर्चेसाठी बोलावलं, एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि श्रोत्यांनाही माझ्यातर्फे धन्यवाद. आणि श्रोत्यांना जर आम्हाला कुठे संपर्क करायचा असेल तर त्यांनी आमची ईमेल आयडी किंवा आमची वेबसाईट वर जाऊन शोधावं आणि आम्हाला संपर्क करावा. धन्यवाद.
2: तर मंडळी, आज 13 ऑगस्ट इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन आहे, त्यानिमित्त आपण गप्पा मारल्या पुण्याच्या बिपिनचंद्र चौघुले यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: तुमचं बिल या वस्तू, कानातले
4: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची बळी
4: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता. घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध. अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब. केक कापला, फोटो झाले, हशा रंगला. दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया. धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे. अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय. नाही, मला ते जपायचंय. क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या. त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे. अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले. क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही. घरात शांतता पसरली. दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं. मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर? शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता. पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
6: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

ब्रह्मश्री पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यान साधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421 55 9346.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

एकाचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
6: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
7: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,30,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
8: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
9: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
10: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

0: तुमचं बिल यात वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वरसंजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत। 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 भक्ती संगीत। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे

श्रोते हो, या श्लोकात सज्जन सहवासाची आवश्यकता सांगून त्यामुळे कोणते हित साधते हे मनाला सांगितले आहे. भगवंताचे स्मरण, अध्यात्म ग्रंथ विवरण व सज्जन सहवास या त्रिवेणी संगमात स्नान घडले तर जीवाला शिवत्व प्राप्त होते. मानवाला जर उत्तम गती म्हणजे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल आणि आपली मुक्त स्थिती जाणून घ्यायची असेल तर सज्जनांच्या संगतीत राहावे असे समर्थ म्हणतात. परंतु हल्लीच्या काळात सज्जन ओळखणेच अवघड झाले आहे. सज्जन ओळखायचा असेल तर त्या मनुष्याच्या अंगी निरपेक्षता हवी. एकनाथी भागवतात म्हटले आहे, निरपेक्षतो मुख्य भक्त, निरपेक्षतो अतिविरक्त, निरपेक्षतो नित्यमुक्त, सत्य भगवंत निरपेक्षी. मनुष्याने सत्संगासाठी भगीरथ प्रयत्न करावा, त्यामुळे जन्ममरणाचे चक्र थांबते. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. अर्थात सत्संगाचा लाभ मिळाल्यावर प्रापंचिक अडचणी बाजूला करून त्याचा लाभ करून घ्यावा, त्यामुळे दुर्जनांची मती पालटून सुमती होते. दुर्जनांची मती म्हणजे दुर्मती. दुर्मती म्हणजे देह इंद्रियादिकांच्या कडून होणाऱ्या कर्माचे कर्तृत्व त्यांच्याशी एकरूप होऊन जो शुद्ध आत्म्यावर लादतो ती दुर्मती. आत्मा अकर्ता असूनही करता वाटणे ही दुर्मती. सत्संगाने ही दुर्मती जाऊन सुमती प्राप्त होते, म्हणजेच बुद्धीतील अज्ञान जाऊन ती सज्ञान होते. यासाठी प्रयत्न करून सत्संग करावा. संतांच्या, योगीराजाच्या संगतीत राहिले तर त्यांच्या सहवासात दुर्जनांचीही वृत्ती पालटण्याची शक्यता असते आणि जे सरळ मार्गी असतात त्यांच्यातील सद्गुण वाढीस लागतात. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. भाव म्हणजे प्रेम अथवा विश्वास. साधू संगतीत विषय वासना कमी होऊन ईश्वरावरचे प्रेम वाढते. करते सवरते आपणच आहोत हा देहाचा अहंकार नाहीसा होऊन करता सवरता भगवंत आहे असा विश्वास वाढतो आणि ईशक कृपा होते. भावाचा विकास होतो आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपल्याला जर कोणी सांगितले जळी स्थळी काष्ठी पाषाणी रामाला बघा तर आपली तशी मानसिकता नसते, पण संतांच्या संगतीने खऱ्या अर्थाने ही दृष्टी अभाव निर्माण होतो. प्रेम आणि विश्वासाबरोबरच हळूहळू प्रपंचाबद्दलही वीट येऊ लागतो. विषयापासून लांब जाऊन ईश्वर प्राप्ती हे एकच ध्येय आहे असे वाटू लागते. अशी निश्चयात्मक बुद्धी म्हणजे सद्बुद्धीवर का. ही सद्बुद्धी प्राप्त झाली की मनुष्य विहित मार्गानेच वागू लागतो. सन्मार्गानेच ईश्वर संतुष्ट होतो याची सज्जनाच्या संगतीमुळे आपल्याला जाणीव होती. सद्बुद्धी म्हणजे आत्मबुद्धी. ही आत्मबुद्धी सज्जनांच्या सहवासात विकसित होते आणि आपल्याला मोक्षाचा मार्ग दिसू लागतो. सन्मार्गाने तापट, निर्दय, भयप्रद असे वाटणारे यमराजाचे स्वरूप नाहीसे होते आणि मनुष्य निर्भय बनतो. सामान्य मनुष्याला आपल्या शरीरावर खरं तर खूप प्रेम असते, त्यामुळे मृत्यू त्याला क्रूर वाटतो. देशासाठी लढणाऱ्यांना स्वर्ग मिळतो. शरीर गेले तरी मी जात नाही असा त्यांचा निश्चय असतो. मृत्यू शरीराला आहे, आत्मा अजरामर आहे आणि तो मी आहे, म्हणून मला मृत्यू नाही अशी संतांची पक्की धारणा असते.

0: आणि मग संतांच्या सहवासात आपलेही हे महाभय निघून जाण्यास मदत होते. ज्याने मनाने, देहाने, वाणीने भगवंतालाच प्रिय केलेले आहे त्याला मृत्यूचे भय उरतच नाही. मनुष्याचे विचार, त्याची कृती आणि त्याचे जीवन तो ज्या लोकांमध्ये राहतो त्यावर अवलंबून असते. बरं का श्रोते हो, सज्जनांच्या संगतीत राहिला तर मनुष्याचे जीवन आनंदी आणि निर्भय बनते. त्याच्या अंतःकरणातील सद्भाव वाढीस लागतात. बुद्धी सत्याचा निश्चय करू शकते. सन्मार्गाने जाण्याची, सदाचरणाने वागण्याची प्रेरणा निर्माण होते. सत्पुरुषांच्या प्रभावाने, बळाने सर्व काही विनासायास घडते. सत्पुरुषाजवळ वास करणाऱ्या दैवी संपत्तीचे अभय हे पहिले लक्षण आहे असे गीतेत सांगितले आहे. संतांच्या सान्निध्यात राहिल्याने माणसाचे आचार विचार बदलतात. संतांच्या प्रवचनातून, त्यांच्या उपदेशातून सन्मार्गाची प्रेरणा मिळते. मनात सात्विक भाव निर्माण होतात. भगवंताच्या नामाच्या प्रभावाने माणसाला आत्मज्ञान प्राप्त होते. श्रोते हो, संतांच्या दर्शनाने आणि स्पर्शाने माणसाच्या सर्व शंका दूर होतात. अशा या सज्जनांची संगती धरायलाच हवी. जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे

0: सोळाशे पितामह सुभाष पत्रीजी संस्थापित पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी मुव्हमेंट द्वारा आयोजित ध्यान उत्सव ध्यानसाधनेच्या माध्यमातून उत्तम आरोग्य आत्मिक विकास आणि आनंदमय जीवनाचा अनुभव घेण्याची कला शिकण्यासाठी ध्यान उत्सव आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ठिकाण IMA हॉल सुमंगल स्टोअर्स जवळ शालिमार नाशिक. संपर्क 8421559346.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रंगबावऱ्या श्रावणाला आता सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्यांचा हा महिना असतो. लवकरच पाठोपाठ गणपती बाप्पांचंही आगमन होणार असतं आणि त्याच्यामुळेच निसर्ग सुद्धा तितकाच खुललेला असतो. वेगवेगळ्या वनस्पतींच्या सदाहरित अस्तित्वानं निसर्ग तर हिरवागार दिसतोच, पण आपलं मानवी मन सुद्धा तितकंच खुलून जातं. श्रोते हो, आपण श्रावणातल्या प्रत्येक दिवशी प्रत्येक पूजेला फुलांबरोबरच पत्रीनं म्हणजेच पानांनी सुद्धा पूजा करत असतो. खरं तर हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणजे जिथं फुलं उपलब्ध नाहीत अशा वेळेस केवळ देवाला झाडाची पानं जरी वाहिली तरी सुद्धा देव आपल्या भक्तीनं आणि आपल्या पूजेनं संतुष्ट होतो हेच कुठेतरी याच्यातनं सांगायचं असतं. आणि म्हणूनच अनेक प्रकारच्या पत्री अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला या दरम्यान बघायला मिळतात आढळतात. अर्थात आपण सध्या बघत असतो की अनेक प्रकारच्या पत्री आपण जशा लागेल तशा जशा मिळतील तशा कुठूनही घेऊन येत असतो. त्या कितपत योग्य आहेत किंवा त्या अगदी त्याच आहेत का हे सुद्धा कधी कधी आपल्याला कळत नाही. आणि म्हणूनच त्याच अनुषंगानं खऱ्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या पत्री कोणत्या किंवा त्या प्रत्येक पत्रीचं महत्त्व काय आहे, तिचे औषधी उपयोग काय आहेत, निसर्गाचा आणि तिचा संबंध कसा आहे, हे सगळं आता आपण रोज वेगवेगळ्या पत्रींच्या माध्यमातनं त्याच्या माहितीतनं जाणून घेणार आहोत. श्रोते हो, जसं मी मगाशी म्हणाले की एकंदरच या पावसाळ्याच्या दिवसामध्ये निसर्ग हिरवागार झालेला असतो, पण तरीसुद्धा आपापल्या आजूबाजूच्या गावांप्रमाणे परिसराप्रमाणे निरनिराळ्या भागात मिळणाऱ्या वनस्पतींमध्ये पत्रींमध्ये सुद्धा थोडाफार बदल आढळतो. आणि म्हणूनच बऱ्याचदा अशी पत्री गोळा करत असताना किंवा बाहेरनं विकत घेत असताना आपल्याला बऱ्याचदा गोंधळसुद्धा होतो. खरं तर एकीकडे निसर्गाचा ऱ्हास होत असतानाच या पत्री शोधताना आणि त्या निवडून आणताना आपल्यासारख्या शहरी माणसांना कुठं वेळ असतो बरं. पण अर्थातच जी कोणी माणसं आपल्यासारख्या भाविकांना पूजेसाठी कुठल्याही वस्तूंची कमतरता पडू नये या पत्रींची कमतरता पडू नये यामुळे या निसर्गाच्या ऱ्हासात सुद्धा लांबलांब अगदी डोंगराळ भागात फिरून सुद्धा आपले आदिवासी बांधव ह्या वेगवेगळ्या प्रकारची पत्री गोळा करून आणत असतात. आणि जसं आधी मी सांगितलं की निसर्गाचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास, पर्यावरणाची होत असलेली हानी याच्यामुळे या पत्री विकून 2 पैसे कमावणाऱ्या आदिवासी बांधवांना सुद्धा याकरता फार कष्ट घ्यावे लागतात. म्हणूनच या पत्रींचं या पानांचं या वनस्पतींचं महत्त्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया. आणि अर्थातच निसर्गाची जितकी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करता येईल त्याचं रक्षण करता येईल हेच आपण करूया. आज आपण बोलणार आहोत ते हादग्याच्या पानांबद्दल, अर्थातच अगस्तीच्या पानांबद्दल. मंडळी, हादगा किंवा अगस्ती, हादगा हे सध्या दुर्मिळ होत चाललेलं पीक कोकण भागात या वृक्षाला फार उपयोगी मानलं जातं. याला अगस्ती किंवा अगस्ता या नावानं सुद्धा आपण ओळखतो. या वृक्षाची वाढ ही झपाट्यानं होते, मात्र याचं आयुर्मान हे केवळ 3 ते 3.5 वर्ष असतं. बहुगुणी असलेला हा हादगा केवळ माणसांसाठी नाही तर पशूंसाठी सुद्धा वापरात येतो. या झाडाची फुलं पानं सालं हे खूपच उपयुक्त आहेत, ज्यांचा औषधी स्वरूपात वापर केला जातो. झाडाच्या पानांचा जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो, तसंच झाडाचं लाकूड शेतीची अवजारं तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. आकपेटीच्या काड्या तयार करण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या झाडाचं विशेष म्हणजे याच्या पानाची आणि फुलांची भाजी सुद्धा करतात. हादग्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते आणि एका शेंगेमध्ये जवळपास 25 ते 30 हादग्याच्या बिया असतात. प्राचीन ग्रंथांमध्ये डोळ्याच्या विकारांवरती हादग्याच्या पानांचा उपयोग केलेला सापडतो. जीवनसत्व अ हे दृष्टीला पोषक असतं आणि या हादग्यामध्ये अ जीवनसत्वाचं वनस्पतीजन्य असलेलं रूप म्हणजेच बीटा कॅरोटीन हे अगदी 45,000 UG एवढ्या प्रचंड प्रमाणात म्हणजेच गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आढळतं. तर मंडळी, सध्याच्या या व्रतवैकल्याच्या काळामध्ये श्रावण भाद्रपदाच्या मासामध्ये आजूबाजूला मिळणाऱ्या पत्रीचं महत्त्व असं सुद्धा आहे हे आपण जाणून घेतो आहोत. आजच्या भागात आपण माहिती घेतली हदग्याच्या पानांची, अर्थातच अगस्तीच्या पानांची. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वनस्पतींची माहिती आम्ही प्रमाणित साईट्सवरनं, त्याचबरोबर वेगवेगळ्या आयुर्वेदिक पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहोत. भेटूया पुन्हा पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: तुमचे बिल या वस्तू कानातले
6: पहिल्या पगारातून आईसाठी
5: संधीची पळी
6: बाबांना पूजेसाठी
5: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
6: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय। पोटावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। लावणी, भक्तिगीत, भावगीत, बालगीत अशी अनेक गीतं लिहिणाऱ्या सिद्धहस्त कवी आणि कवयित्रींनी प्रसंगानुरूप देशभक्तीपर गीतंही लिहिली आहेत आणि त्या काळात रेडिओवर जिंकू किंवा मरू, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, स्वर्गाहूनही प्रिया आम्हाला अमुचा सुंदर भारत देश, उठा राष्ट्रवीर हो, अशी काही गाणी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी हमखास ऐकायला मिळत। मित्र, 15 ऑगस्टला येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण पाहूया कविवर्य जगदीश खेपूडकर यांनी लिहिलेलं एक देशभक्तीपर गीत, ज्याचे शब्द आहेत, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा, देश हा देव असे माझा। स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंह, लोकमान्य टिळक, दादाभाई नवरोजींपासून ते अगदी बाबू गेनूपर्यंत अनेकांनी या देशासाठी आपलं तन मन धन वेचलं आहे आणि त्यांच्या त्यागातून, बलिदानामधून या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी थंडी वाऱ्याची पर्वा न करता आज या देशाचे जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून सज्ज आहेत। असा हा माझा देश माझ्यासाठी देवासमान आहे। स्वातंत्र्य देवीच्या तेजाची पूजा बांधण्यासाठी तसेच तिच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर आहे आणि ही संधी जर मला मिळाली तर माझ्या आयुष्याचं सोनं होईल। स्वातंत्र्य देवीच्या सेवेची संधी मिळावी अशी माझी तर दुर्दम्य इच्छा आहे आणि इच्छाशक्ती जर दुर्दम्य असेल तर आज ना उद्या ती नक्कीच फलद्रूप होईल, यात मला तरी शंका नाही। चंदन व्हावा देहचं केवळ, चंदन व्हावा देहचं केवळ, भावफुलांची भरुनी ओंजळ, प्राणज्योतीने ओवाळीन मी देवांचा राजा, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा। माझ्या या देवाची पूजा करतेवेळी पूजेची कोणतीच पूर्वतयारी मला करावी लागणार नाही, याचं कारण मला असं वाटतं या देवाच्या भाळी टिळा रेखण्यासाठी चंदनाचे हात पायही चंदन, अशा तऱ्हेने माझ्या संपूर्ण देहातच चंदन व्हावं। मला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारच्या अहिक सुखाची प्राप्ती करून घ्यायची नाही आणि म्हणूनच हा नश्वर देहच जर चंदन झाला तर त्याची सेवा करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। अशी आगळीवेगळी पूजा झाल्यावर भावफुलांची गच्च भरलेली ओंजळ माझ्या या देवाला मी वाहीन, ज्यामुळे समर्पण भावनेने मी माझ्या देवाशी तद्रूप होईन आणि मनाच्या अशा अवस्थेत असतानाच देशाच्या स्वातंत्र्य देवतेला मी माझ्या प्राणज्योतीने ओवाळीन। अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे या शब्दात मी ध्वजविजयाचा उंच दरारे, अशी मनोकामना व्यक्त करून ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करत राहीन। धन्य अशा या समर्पणाने, धन्य अशा या समर्पणाने, या जन्माचे होईल सोने, मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी तनुजा, देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा। देश नावाच्या देवाची समर्पण भावनेने मी पूजा केल्याने माझं जीवन धन्य होईल यात शंकाच नाही, कारण देशासाठी जगणे आणि देशासाठी मरणे हा विचार फक्त आणि फक्त देशालाच परमेश्वर मानून त्याची पूजा करण्यात धन्यता मानणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रीच्या मनात घोळत राहते, याचाच अर्थ मला असं वाटतं की आमच्या पूर्वजांपैकी कोणातरी मर्द मराठ्याने शिवाजी महाराजांच्या काळात आपल्या हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी नक्कीच
महाराजांच्या सैन्यात राहून आपले प्राण न्योछावर केले असणार आणि तेच रक्त माझ्याही धमन्यांमध्ये वाहत असल्याने देश रक्षणासाठी काहीतरी मर्दानगी गाजवावी असं मला मनापासून वाटतंय. अशी ही मर्दानी तनुजा माझ्या देवाची सेवा करून त्याची पूजा बांधायला एका पायावर तयार आहे, कारण यामुळे माझ्याही जन्माचं सोनं होणार आहे. धन्यत संताजी धनाजी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायिका आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना गाणं संपल्यावर देश हा देव असे माझा ही होळ आपणही गुणगुणायला लागतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मासूम या चित्रपटामधलं आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: ऐकूया जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत, संगीतकार राहुल देवबर्मन, आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बहारों के सपने या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं पहाडों के सपने या चित्रपटामधलं आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.
1: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
0: रजिया सुलतान या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत आता ऐकूयात कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये. हे गीताला संगीत आहे खय्याम यांचं आणि चित्रपट रजिया सुलतान.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत ऐकूया वंदना या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे रवी यांचं

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात, गीतरचना गुलजार यांची. ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार इलाई राजा.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि चित्रपट बैराग.

0: तुमचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची ऐकूया आपकी कसम या चित्रपटामधलं हे गीत संगीतकार राहुल देव बर्मन

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: नमस्कार नाशिककर, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी बोलते ज्योती चौधरी, आपल्या गुंजन मनातलं या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत।
2: आपण जर हसलं तर आपल्या आजूबाजूचं जगही हसतं, आनंदी होतं असं म्हणतात। मग जर आनंदाचे 2 क्षण फुलवले तर काय बिघडतं बरं? पण नेमकं आपण हसू ओठावर आणायला फार मागे पुढे बघतो। बघा, ऐकूया अशीच ओठांवर हास्य फुलवणारी काही गाणी। एखाद्याचं हसू हे जगातील सर्वात सुंदर गोष्ट असते, त्यातही जर ती व्यक्ती आपल्या आवडीची असेल तर तिच्या एका छोट्याशा हसण्यानं संपूर्ण दिवस बदलून जातो। 70 आणि 80 दशकातल्या कवींनी आणि गीतकारांनी याच मुस्कांवर म्हणजेच हसण्यावर हो अप्रतिम गाणी लिहिली आहे। चला तर मग आजचा हा गाण्यांचा प्रवास सुरू करूया एका अशा गाण्यानं जिथे प्रियकर आपल्या प्रेयसीच्या हसण्यानं जणू घायाळच झाला।

मंडळी, हसण्याचे अनेक प्रकार असतात. कधी ते लाजणं असतं, तर कधी मनातलं प्रेम ओठावर येणं असतं. 1962 आलेल्या एका चित्रपटात देव आनंद आणि साधना यांच्यावर मनाला भिडणारं गाणं चित्रित झालं होतं. गाण्यात म्हटलंय की तुझं हे हसू पाहिलं की जगण्याचे सगळे रस्ते सोपे वाटू लागतात. आठवणींच्या कप्प्यातून लक्षात आलं का हे नितांत सुंदर गाणं?

जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची फक्त एक मुस्कान आपल्याला जगण्याचं बळ देते. तिच्या हसण्यानं आयुष्यातील सगळी दुःख एका क्षणात नाहीशी होतात. 80s सुरुवातीला म्हणजेच 1982 आलेल्या एका चित्रपटात ऋषी

असते पण ओठावर मात्र एक गोड हसू ठेवून जगत असते. अशाच एका लपलेल्या हसण्यावर जणू अजरामर झालेली जगजीत सिंग यांच्या आवाजातली ही जादू.

0: कवी वसंत बापट म्हणतात, हसणे सुंदर रुसणे सुंदर त्याहून सुंदर प्रेम असणे, परंतु जीवनात सर्वात सुंदर कोणाचा तरी ओठावर हसू फुलवणे. किती खरं आहे ना हे. स्वतः हसण्यापेक्षा कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू येणं यातला आनंद काही वेगळाच असतो. रोज सकाळी उठल्यावर आशात बघून स्वतःला एक छानसा स्माईल द्या आणि घराबाहेर पडताना प्रत्येकाला एका गोड हसण्यानं दाद द्या. काय माहीत, तुमचं ते हसू कुणाचा तरी दिवस पूर्णपणे बदलून टाकेल बघा. तर म्हणजे भेटूया पुढच्या गुरुवारी, तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
2: चोरी चोरी या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकणार आहोत या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे अलीबाबा 40 चोर

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मन्नाडे आणि सबिता चौधरी यांच्या आवाजात अन्नदाता चित्रपटामधलं हे गीत आहे योगेश यांचं, संगीतकार सलील चौधरी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक मेहल हो सपनों का या चित्रपटामधलं.

0: पैसे
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
2: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
1: वा, आणखी काही खास?
2: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे, बघून घ्या हमखास गिफ्ट, हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होत, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब, केक कापला, फोटो झाले, हशा रंगला, दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या, आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
0: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कौतुक. माझे ना तुला काही कौतुकच नाही आहे. ए आई, कळलं का तुला? माझं कौतुकच नाही आहे म्हणजे मी काय करावे असं तुला वाटते बेटा? मी काही पण पदार्थ बनवला की त्याचा स्टेटस ठेवायचा, तुझ्या सगळ्या ग्रुपवर शेअर करायचे, मग बघायचे किती लाईक येतात, आपल्याला प्रसिद्धी किती मिळते. बरं, मग यानं काय होणार आहे? तुझ्या परीक्षेत मार्क्स वाढणार आहे की भविष्य उज्ज्वल होणार आहे? काय होईल विशेष? तुम्हा मोठ्या लोकांचा ना हाच मोठा प्रॉब्लेम आहे. काय होतं, आपल्या मुलांचं कौतुक केलं तर त्यांना बरं वाटतं, प्रोत्साहन मिळतं. सतत काय चुका काढायच्या आणि सगळ्यांमध्ये उणे दुणे सांगायचे? कधी कधी नुसतं कौतुकसुद्धा करावं की? अच्छा बेटा, आमच्या लहानपणी नव्हते करत असे कौतुक. आमच्या आईवडिलांच्या मते आपल्या मुलांचे कौतुक इतरांनी करावे. त्यांच्या आईवडिलांनीच काय त्यांच्या मुलामुलींचं कौतुक करायचं? मला पहा फुलं पहा असे बरे वाटेल का, असा त्यांचा विचार. या बोलण्यावर आमच्याकडे कधी उत्तर नसायचे. तुम्ही जशी आमच्यावर कौतुक करा अशी मागणी करतात, तसे पण करता येत नसे आम्हाला. पैकीच्या पैकी मार्क मिळवले तर अक्षर का चांगले नाही म्हणून ओरडा बसायचा. तर कधी पदार्थ कितीही छान झाला तरी पसारा किती केला म्हणून आईचे बोलणे मिळायचे. कारण काय तर सासरी गेल्यावर त्रास होऊ नये म्हणून. आधी आईची सून व्हावी मग सासूची सून, व्हायला त्रास होत नाही. आई हे मुलीबद्दल झाले. मुलांना काही वेगळी ट्रीटमेंट होती का? होती ना. मुली म्हणून शाब्दिक मार होता, मुलांना चुकांबद्दल खरा मार होता. बोलणे वागणे नीट असावे, उशिरा उठणे, आळशीपणा, देवपूजा न करणे इत्यादी गोष्टीत कडी नजर असायची मुलांवर. मुलांना कौतुक जरा कमीच वाटायला यायचे. त्यात काय एवढे दिवे लावले, पुढे मोठे झाल्यावर घराची जबाबदारी पेलायची तर असे करावेच लागेल असे म्हणत. हे सर्व आमच्यासमोर पण आमच्या मागे, आमच्या पाठीमागे आम्ही हजर नसताना आमचे प्रचंड कौतुक करत. मग समोर का नाही करायचे ग? कारण त्यांना असे वाटायचे की मुलांच्या समोर कौतुक केलं तर मुलं कौतुकाने बिघडतील, त्यांच्या डोक्यात हवा जाईल असे वाटायचे आमच्या आईवडिलांना. आपले कोणी कौतुक करावे म्हणून मुलं सतत नीट वागतील असे मत आमच्या आधीच्या म्हणजे तुमच्या आजी आजोबांच्या वेळच्या लोकांचं होतं. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावे, कशाला नाही म्हणायचे नाही, या नादात आमच्या जनरेशनने म्हणजे तुमच्या आईबाबांच्या जनरेशनने आमच्या मुलांचे कौतुक करण्याची आणि मुलांना कौतुक ऐकण्याची सवय केली. आणि ती सवय आता आम्हाला कधी लागली कळलंच नाही. आम्ही पण मुलांच्या सोबत आपले राहून गेलेले कौतुक कधी स्टेटस ठेवून कधी फोटो शेअर करून करायला लागलो. आमचे आम्हालाच कळले नाही आहे. आणि मुलांना कौतुकाचे व्यसन कधी लागले याचा शोध आम्ही घेत राहिलो. खरे पाहता आमची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या नादात आम्ही आमची पुढची पिढी बिघडवत चाललो आहे का, असा प्रश्न मात्र नक्की पडतो. कारण कुठेतरी मोठ्यांचा धाक दबाव होता, त्यामुळे कोणतेही वागणे आडमार्गी मार्ग वापरण्याच्या आधी विचार करावा लागायचा. आताची पिढी जोशात येते, होश विसरून काम करते, पुढचा मागचा विचार न करता मग आलेल्या परिणामाने त्रस्त होते. संयम कसा तो नाहीच. तुम्हा मुलांना मिळणारे स्वातंत्र्य, तुमच्यात असलेली हुशारी यांना भरकटून देण्याचे मोठे काम आमच्या पालकांच्या पिढीकडे आहे. कधी मैत्रीने कधी प्रेमाने हे दोनच पर्याय असतात आमच्याकडे.
रागावणे, धाक दाखवणे हे दोन्ही पर्याय आम्हीच आमच्या हाताने बाजूला सारले. आता उगीचच तुम्हाला दोष देण्यात काय अर्थ? आधीच्या पिढ्या विचारी होत्या म्हणून कौतुक करायचे पण डोक्यात हवा जाणार नाही या पद्धतीने. आम्हाला मात्र आपल्याला नाही तर मग आपल्या पाल्यांना ते नको असे वाटत आम्ही फक्त कुठल्या प्रकारचा विचार न करता कौतुकाचा फक्त वर्षावरच करत राहिलो. आणि आता कौतुकाचा पूर येतोय तर नावे ठेवायला पण आम्हीच आहोत. प्रत्येक गोष्ट मर्यादेत असावी हे मात्र नक्की. कशाचाही अतिरेक हा वाईटच, मग ते चांगले असो वा वाईट. कौतुकाचा अतिरेकही चांगला कसा असेल? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत और कौन या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुलक्षणा पंडित आणि संगीतकार बप्पी लहिरी यांच्या स्वरात.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले,
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी,
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आणि त्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात, बेवफाई या चित्र

0: बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं आंधी तुफान या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. आता ऐका राग बिलासखानी तोडीमध्ये एक पद. हे पद माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांनी लिहिलेलं आहे आणि स्वरबद्ध केलेलं आहे, आणि तेच आता मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाइन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात अग्निरेखा या चित्रपटामधलं गीत. कवी प्रदीप यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात दो बच्चे दस हात या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत चलता पुर्जा या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात.

0: कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 46। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया मुख्यत्वे गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंडित वसंतराव देशपांडे, पंडितराव नगरकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतकार म्हणून स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं, अभंग। May 1920 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जन्मलेल्या वसंतराव देशपांडे यांचे संगीत क्षेत्रात स्वतंत्र असे स्थान आहे। संगीत हाच त्यांचा श्वास होता। ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत असा कोणताच दुजा भाव त्यांच्या गायनात नव्हता। नाट्यसंगीत म्हणजे वसंतराव हे तर जणू समीकरणच होते। हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते वसंतराव देशपांडे यांचे संपूर्ण नाव होते वसंत बाळकृष्ण देशपांडे। बाळपणीच त्यांचा अभिनय आणि त्यांच्या संगीताची जाण ओळखून भालजी पेंढारकर यांनी कालिया मर्दन या हिंदी चित्रपटात त्यांना कृष्णाची भूमिका दिली। असद अली खा, सुरेश बाबू माने, अमानत अली खा, वझेबुआ असे दिग्गज गुरु त्यांना लाभले। मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा मोठा प्रभाव त्यांच्या गायकीवर होता। हिंदुस्थानी संगीताच्या सखोल संशोधनासाठी डॉक्टरेट या पदवीने त्यांना सन्मानित केले होते। कट्यार काळजात घुसली या नाटकातील भूमिका त्यांनी आपल्या अजोड अभिनय आणि गायन कौशल्याने अजरामर केली। असे उत्कृष्ट गायक आणि उत्तम अभिनेते असलेले पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी काही नाटकात संगीतकार ही भूमिका देखील यशस्वीरित्या पार पाडली। मंडळी, आज ऐकूया संगीतकार पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं संगीत वरदान या नाटकातील ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुमती टिकेकर यांनी गायलेलं एक नाट्यपद। संगीत वरदान हे विनायक सरस्वते लिखित एक मराठी संगीत नाटक। या नाटकात सामाजिक आणि मानवी मूल्यांवर आधारित कथानक सादर केले आहे। पूर्वाश्रमीच्या सुमती लघाटे म्हणजेच सुमती टिकेकर या बालगंधर्वांची नाट्यपदे अतिशय उत्तमपणे सादर करीत। सुमतीताई यांनी कमल पांडे, कृष्णराव चोणकर, अनंत दामले यांच्याकडे नाट्यसंगीताचे धडे गिरवले। संगीत शारदम, मृच्छकटिकम, सौभद्रम अशा संस्कृत नाटकांसोबत संगीत वरदान, संगीत मानापमान, संशय कल्लोळ, एकच प्याला अशा मराठी संगीत नाटकातील भूमिका देखील त्यांनी दमदारपणे वठवल्या। अभिनेत्री म्हणून त्यांनी रंगभूमीवर केलेली कामगिरी आजही रसिकांच्या स्मरणात आहे। त्या संगीत विशारद देखील होत्या। जयपूर घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम घेऊन त्यांनी नाट्यसंगीतासह सुगम संगीतात देखील आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले। संगीत वरदान या नाटकात सुमती टिकेकर यांच्यासह संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या। ऐकूया सुमती टिकेकर यांनी गायलेलं, वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं हे नाट्यपद, नाटक संगीत वरदान।

रसिक हो, 4 फेब्रुवारी 1922 रोजी जन्मलेले पंडित भीमसेन गुरुराज जोशी हे सर्वज्ञात व्यक्तिमत्व। संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी भारत सरकारने त्यांना 2008 साली आपल्या देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे नाव घेतलं की सवाई गंधर्व संगीत महोत्सव, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही आपल्या डोळ्यासमोर नक्की येतं। पण ऑटोमोबाईल म्हटलं तर कसं वाटेल? पंडितजींना गाण्या इतकीच गाड्यांची देखील खूप आवड होती। गाडी भरधाव सोडण्यात जसा त्यांचा हातखंडा होता, तसाच गाडी दुरुस्त करण्यात देखील ते गाण्या इतकेच तज्ज्ञ होते। गाडीच्या इंजिन सहित प्रत्येक पार्टची माहिती पंडितजींना असायची। बिघडलेली गाडी काय केलं तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल ही माहिती गॅरेजवाल्यापेक्षाही ते अगदी बिनचूक सांगत असत। संगीत क्षेत्रातील गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाची संगीतकार म्हणून केलेली कामगिरी देखील उल्लेखनीय आहे। धन्य ते गायनी कळा हे सूर सम्राट तानसेन यांच्या जीवनावर आधारित नाटक लिहिलं होतं लेखक गोपालकृष्ण भोबे यांनी। संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांनी राग बागेश्री या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं कवी कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेलं या नाटकातील एक पद ऐकूया। आवाज आहे रामदास कामत यांचा।

मंडळी, साहित्य सम्राट वी वा शिरवाडकर यांनी लिहिलेलं वीज म्हणाली धरतीला हे संगीत नाटक त्यांचं अत्यंत आवडतं नाटक होतं. शूर मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या झुंजार जीवनसंग्रामाचे सजीव चित्रण करण्यात आलं होतं या नाटकात. या नाटकात राणीला इंग्रजांविरुद्धच्या संग्रामात साथ देणाऱ्या तिच्या वीरांगना यांची देखील कहाणी आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या राणीपण, स्त्रीत्व, उत्तुंग आणि अफाट पराक्रम, दृढ निर्धार, दूरदृष्टी, श्रद्धा, मातृत्व या सर्व पैलूंचे काव्यात्मक दर्शन घडविण्याचा प्रयत्न शिरवाडकरांनी या नाटकात केला आहे. असं म्हटलं जातं की आधी या नाटकाचं नाव सूर्याची पाकळी असं होतं, परंतु कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या एका समरगीताच्या ओळीवरून वीज म्हणाली धरतीला हे शीर्षक नंतर निश्चित करण्यात आलं. या नाटकातील पदे वी वा शिरवाडकर यांनीच कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहिली आहेत. थोर गायक पंडित वसंतराव देशपांडे यांनी या पदांना सुरेल संगीत दिलं आहे. या नाटकातील सुधा करमरकर यांची राणी लक्ष्मीबाईची मुख्य भूमिका आणि फैयाज शेख यांची जुलेखा ही भूमिका, या दोनही भूमिका विशेष गाजल्या. दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या दिग्दर्शनात या नाटकाचा प्रथम प्रयोग नाट्यसंपदा या संस्थेने दिनांक 13 मार्च 1970 रोजी डॉक्टर भालेराव सभागृह मुंबई येथे सादर केला होता. ऐकूया रसिक हो संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेलं, कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं हे पद, गायलं आहे फैयाज यांनी, नाटक वीज म्हणाली धरतीला.

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेला आणि गायलेला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा एक सुंदर अभंग. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला हा एक गूढार्थपूर्ण अभंग आहे, जो भक्ती, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा संगम दर्शवितो. या अभंगात संत ज्ञानेश्वर ईश्वराच्या म्हणजे कान्होबाच्या आणि मनुष्याच्या म्हणजे भक्ताच्या स्थितीतील फरक अधोरेखित करतात. एका अर्थी हा अभंग म्हणजे भगवंताकडे, कृष्णाकडे, त्या कान्होबाकडे मानवाने केलेली एक तक्रार आहे असं म्हणता येईल. हे कृष्णा, सच्चिदानंदाशी मिळून शुद्ध सत्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी घोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत आणि ती रत्नजडित आहे. म्हणून हे श्यामसुंदरा श्रीकृष्णा, तुला ती चांगली शोभते. आता आमच्या म्हणजे जीवाच्या घोंगडीला पाहिलंय तर प्रारब्ध कर्मे, मलिन सत्वप्रधान अविद्या आणि पंचमहाभूते यांनीही विणलेली आहे. कान्होबा, तुझी घोंगडी म्हणजे उपाधी शुद्ध सत्व प्रधान आहे. मग आम्हाला तमोगुण प्रधान अशी वांगली म्हणजे वाईट घोंगडी म्हणजे उपाधी का बरं दिलीस? ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आम्ही तापत्रय मग्न, ईश्वर शुद्ध सत्वगुणी आम्ही त्रिगुणांची मिसळ, ईश्वर सर्व गुणमंडित आम्ही सर्व दोष संपन्न, ईश्वर अखंड आम्ही फाटके, हा असा भेद का? पंडित भीमसेन जोशी यांनी लावलेल्या चालीमुळे आणि त्यांच्या गायनाने या अभंगाला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. मूळ अभंगात असलेली पण या गाण्यात नसलेली ही दोन कडवी. स्वगत सच्चिदानंदे मिळवनी शुद्ध सत्व गुणे विणली रे, षडगुण गोंडे रत्नजडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे. काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणली रे, रक्त रेत दुर्गंधी जंतु नरक मुताने भरली रे. कान्होबा, तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगली रे? ऐकूया श्रोते हो.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे, पंडितराव नगरकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक नाट्यगीतं, अभंग. मित्रांनो, पंडितराव नगरकर यांचं मूळ नाव होतं गोविंद परशुराम नगरकर, परंतु पंडितराव याच नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1910 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील भातोडी पारगाव येथे झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. 1951 या वर्षी व्ही शांताराम यांनी राजकमल कला मंदिरच्या बॅनरखाली अमर भूपाळी हा चित्रपट प्रदर्शित केला. पंडितराव नगरकर यांची या चित्रपटातील होनाजी बाळा यांची भूमिका आणि विशेषतः त्यांच्या आवाजातील गाणी त्या काळी खूपच गाजली होती. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला या नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर यांच्या सहकार्याने पंडितरावांनी 1934 साली सुलोचना संगीत मंडळी या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि 1937 पर्यंत कंपनीच्या अनेक नाट्यप्रयोगात नायकाच्या भूमिका केल्या. संशय कल्लोळ तसेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत त्रिदंडी संन्यास ही नाटके ही नाट्यसंस्था सादर करीत असे. त्याशिवाय मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, नासी फडक्यांचे संजीवन ही नाटके त्यांच्या संस्थेने रंगमंचावर आणली होती. त्यानंतर दामूअण्णा जोशी यांच्या कलाविलास या संस्थेच्या संगीत देहूरोड या नाटकात पंडितराव नगरकर यांनी काम केलं आणि या नाटकाला संगीत देखील त्यांनी दिलं. त्यातील मी गातो नाचतो हे गाणं खूप गाजलं. ऐकूया मंडळी संगीत देहूरोड या नाटकातील गो ल आपटे यांचे हे पद संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं आहे पंडितराव नगरकर यांनी. या पदाच्या शेवटच्या ओळीत तुका म्हणे असा शब्द येत असला तरी हा संत तुकाराम रचित एक संघ अभंग नाही. जगद्गुरु संत तुकाराम यांच्या तुकाराम गाथेतील वेगवेगळ्या 5 अभंगातील ओळींच्या छटा या नाट्यपदामध्ये प्रतिबिंबित केल्याचे या नाटकाच्या प्रस्तावनेत या नाटकाचे लेखक गो ल आपटे यांनी नमूद केलं आहे. मूळ रचनेत असलेलं परंतु गाण्यात नसलेलं हे कडवं. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. मी गातो नाचतो वेडा झालो मी तव छंदे.

मंडळी, ज्येष्ठ गोमंतकीय कला समीक्षक, चित्रकार, नाटककार आणि साहित्यकार गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म 6 ऑगस्ट 1920 रोजी गोव्यातील बार्देश तालुक्यातील नेरूल येथे झाला. त्यांनी आलाप, नाद, सात स्वरश्री, कलात्मक गोमांतक या संगीतविषयक पुस्तकांचे लेखन केले. शापित गंधर्व ही विरोधावली सार्थ ठरवणारे गोपालकृष्ण भोबे यांची धन्यते गायनी कळा ही पहिलीच आणि दुर्दैवाने शेवटचीच नाट्यकलाकृती ठरली. यानंतर ऐकूया रसिक हो गीतकार गोपालकृष्ण भोबे यांनी लिहिलेलं, पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि रामदास कामत यांनी गायलेलं एक नाट्यपद. नाटक आहे धन्यते गायनी कळा. हे नाट्यपद म्हणजे सूर सम्राट तानसेन यांनी त्या करुणाकराची सर्व शक्तिमान ईश्वराची केलेली एक प्रार्थना आहे. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेचे नाट्यपद आहे वीज म्हणाली धरतीला या संगीत नाटकातले। हे गीत म्हणजे कवी कुसुमाग्रजांच्या भाषा प्रभुत्वाचे एक दमदार उदाहरण आहे। या नाटकात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातील संघर्ष, आत्मबलिदान आणि स्वातंत्र्याची आस यांचे चित्रण आहे। चार होत्या पक्षिणी त्या हे गीत या संघर्षाचे प्रतीकात्मक वर्णन करते। या गीतात चार पक्षिणींचे वर्णन आहे। उच्च आदर्शांचे प्रतीक राजहंसी, सामान्य जीवनाचे प्रतीक हंसी, कला आणि अभिव्यक्तीचे प्रतीक कोकिळा। या चार पक्षिणी एका साखळीत बांधलेल्या आहेत जी बंधनाचे प्रतीक आहे।

वादळी रात्री एक बाण येतो आणि कोकिळा जखमी होते. तिच्या या वेदनेतून हे गीत निर्माण होते जे झाडापर्यंत पोहोचते आणि मातीला नभाशी जोडते. ही क्रिया सर्जनशीलतेच्या माध्यमातून बंधनांवर मात करण्याचे प्रतीक आहे. रसिक हो, जुलेखा ही मूळची नर्तकी. ती आधी झाशीच्या राणीच्या सेवेत आणि नंतर तिच्या सैन्यात सामील झाली होती. काशी आणि मुंदल या राणीच्या अशाच आणखी दोन सेविका किंवा सैनिक. लढाईत पायाला गोळी लागून जुलेखा जायबंदी होते, त्यामुळे सक्तीचा आराम तिच्या वाटेला आलेला असतो. जुलेखा हे पद गात असताना तिथे आलेल्या मुंदल हिच्याशी ती एक करार करते. राणी किल्ला सोडून आपल्या सैनिकांसह निसटून जाईल त्यापूर्वी मुंदलने जुलेखावर गोळी झाडून तिला ठार करायचे हा करार असतो. कारण राणीबरोबर जाणं जुलेखाला शक्य नसतं आणि मागे राहिली तर इंग्रजांच्या हातात सापडून विटंबना होण्याची शक्यता होती. या पदाद्वारे राणीला राजहंसी, काशी आणि मुंदल या सख्यांना हंसी आणि स्वतःला ती कोकिळा म्हणून घेत आहे. चार होत्या पक्षिणी त्या हे गीत केवळ एक नाट्यपद नसून ते मानवी संघर्ष, सर्जनशीलता आणि आत्मशोध यांचं प्रतीक आहे. कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचे आणि मराठी नाट्यसंगीताच्या समृद्ध परंपरेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. संगीतकार पंडित वसंतराव देशपांडे यांनी या गीतातील भावनेला पूरक अशी सुंदर चाल लावल्याने आणि फैयाज यांच्या सुंदर गायनाने हे गीत खूप लोकप्रिय झालं. गायिका अभिनेत्री फैयाज यांनी वीज म्हणाली धरतीला या नाटकातील जुलेखा या भूमिकेवर आपली अमिट नाममुद्रा उमटवली होती. कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या या मूळ पदामध्ये एकूण 7 कडवी होती, त्यापैकी 4 कडवी नाटकातील गाण्यात समाविष्ट आहेत. वगळलेली ही 3 पदं रसिक हो आपल्यासाठी. शुभ्र पंखा तू न त्यांच्या वीज होती साठली, शुभ्र पंखा तू न त्यांच्या वीज होती साठली, ना कळे एकी सकी माझी लियाकत कोठली. तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली, 3 होत्या दीपमाला 1 होती सावली. मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली, साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली. 4 होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी, 4 कंठी

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण मुख्यत्वे गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंडित वसंतराव देशपांडे, पंडितराव नगरकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी संगीतकार म्हणून स्वरबद्ध केलेल्या काही निवडक नाट्यगीतं, अभंग यांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत आहे निशाना या चित्रपटामधलं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: watch more. Log on to www.erosentertainment.com.
1: एवढी करायची आहे मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एवढी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल FD योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380106508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

0: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: चेहरा हसीन, आंखें बेमुरव्वत, मैंने दुनिया में ऐसी अजीब खूबसूरत औरत नहीं देखी.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380161608. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: चालू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: मुन्ने की अम्मा,
2: बेटे मु
1: ये तो बता
2: क्या?

शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनः प्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवसाय वाढवायचा आहे? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
2: ना मुझसे

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना सात संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळ

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: भवमुक्तीचा हा प्रवास सोपा नाही. साधू संतांनी भवसागर पार केला, ते तारू आपल्यालाही लाभावं या ध्यासानं तुकाराम अंतर्बाह्य व्याकुळ झाले. प्रत्यक्ष कृपेच्या सागरानंच तारू उंजळीत घेऊन यावं हे आर्त प्रगटलं आणि तेच अभंग.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखां